0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें. अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार ना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार श्रोते हो, रंग नवे या कार्यक्रमाच्या पुढील एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागील एपिसोडमध्ये आपण साहस या गुणाबद्दल चर्चा केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की साहसासाठी भीती आणि अज्ञान हे दोन मोठे शत्रू असतात. तर आज आपण चर्चा करणार आहोत अज्ञान या विषयाबद्दल. परंतु तुम्ही विचार करत असाल की आम्ही तर सर्व ज्ञानी आहोत, सुशिक्षित आहोत, आम्ही खूप पुस्तकं वाचलेली आहेत, जग पाहिलेलं आहे, आजकाल डिजिटल मीडियाद्वारे खूप काही आम्हाला समजत आहे, तर आम्हाला अज्ञान या विषयावर सांगायची काय गरज आहे? मित्रांनो, एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. एक मुलगा आहे आणि त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्यांनी 12वी केली, त्यानंतर MBBS केला, त्यानंतर MD झाला, एक छान डॉक्टर, नामांकित डॉक्टर झाला. आयुष्याची त्यांनी 25 वर्ष फक्त शिक्षणामध्ये घालवली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर फक्त 2 वर्षांमध्ये त्याचा घटस्फोट झाला, लग्नाचा डायव्होर्स झाला. तर हे का घडतं मित्रांनो? इतकं त्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे, इतका पैसा खर्च करून तो शिकलेला आहे, इतके त्यांनी कष्ट करून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, इतकी त्यांनी अभ्यास केलेला आहे, तरी तेवढं मेहनत करून प्राप्त झालेलं ज्ञान त्याला का उपयोगाला आलं नाही? तर याचा अर्थ हे आहे की जे ज्ञान आपल्याला लौकिक जगामध्ये भेटत आहे ते आपल्याला भीती, अशांती अथवा अज्ञान या गोष्टींपासून दूर करू शकत नाही. तर अजून एक काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो मी की आज जगाने खूप प्रगती केलेली आहे. आपण पाहत आहोत की 21व्या शतकात इतकी प्रगती झाली जी मागच्या 2000 वर्षांमध्ये झाली नाही. आणि तुम्ही पाहता की मागच्या 20 वर्षांमध्ये जेवढी प्रगती झाली ती मागच्या 200 वर्षांमध्ये झाली नाही. तेवढंच काय तर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये जी प्रगती होणार आहे ती मागच्या 20 वर्षांमध्ये झाली नसेल. अशा काही तंत्रज्ञान, अशा काही टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येणार आहेत जी की मागच्या 20 वर्षात कोणी पाहिलेली नसतील. तर सांगायचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की प्रगती खूप जोराने, खूप प्रगतीची गती खूप जोरात आहे. तेवढंच काय, आपलं सरकार किती प्रयत्न करत आहे माणसाच्या जीवनातली अशांती, माणसाच्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं आणि शांती आणि सुख प्रत्येकाला प्राप्त व्हावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. प्रत्येक राजनीतीमधले असलेले राजनीतिज्ञ जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. तेवढंच काय तर आपले जे सायंटिस्ट आहेत, जे आपलं सायन्स आहे, तेही खूप तंत्रज्ञान प्रगत करत आहे जेणेकरून माणसाच्या जीवनामध्ये सुखसोयी वाढून माणसाच्या जीवनात शांती आणि सुख येईल. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था आहेत, NGOs आहेत, समाज सुधारक आहेत, समाजसेवक आहेत, तेही आपापल्या परीने समाजामध्ये शांती आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तुम्ही पाहत आहात की एकाकडे समाज सुधारक, दुसरीकडे जे सायंटिस्ट आहेत, तिसरीकडे लोकनेते आहेत, राजनेते आहेत, सरकार आहे, प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. आज खूप मोठमोठे प्रोजेक्ट, कधी न भूतो न भविष्यंती प्रोजेक्ट आज मानवाने हाती घेतले आहेत. अंतरिक्षामध्ये देखील अनेक प्रयोग चालू आहेत आणि समुद्राच्या खाली देखील अनेक प्रयोग चालू आहेत. तर मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एवढ्या अनेक स्तरांवर इतकी प्रगती होत आहे तर आपल्या जीवनामध्ये सुख वाढत आहे की दुःख वाढत आहे? आपण जर का तुलनात्मक रीतीने विचार केला तर लहानपणीपेक्षा, तुमच्या लहानपणामध्ये जेवढं सुख होतं

त्रास होत आहे, आपण इतकं शिक्षण घेतलंय, एवढं सर्व होऊन सुद्धा काय चुकतंय मानवाचं, कुठं चुकतंय? त्याचं एकच कारण आहे मित्रांनो, ध्यान देऊन ऐकत असणार तुम्ही, त्याचं एकच कारण आहे की आपण आपले जितक्याही प्रगती केल्या त्या एका असत्याच्या आधारावर आपण प्रगती केली, त्यामुळे त्या सर्व तंत्रज्ञानाचा, त्या सर्व प्रयत्नांना यश येत नाहीये मित्रांनो. आणि ती जी ते जे अशांतीचं कारण आहे किंवा ते जे असत्य ज्याच्याबद्दल मी आता बोललो, ते असत्य आहे की मी एक देह आहे, मी एक शरीर आहे. या एका असत्याच्या आधारावर सर्व काही होत आहे. शिक्षण शरीराच्या निर्वाहासाठी होत आहे, जे पण सुखसोयी होत आहेत ते शरीरासाठी होत आहेत, जे पण तंत्रज्ञान निर्माण केलं जाते ते शरीरासाठी केलं जाते, जी काही समाजसेवा होत आहे ती मानसिक स्तरावर कमी परंतु शारीरिक स्तरावर जास्त होत आहे. तर जे काही प्रयत्न होत आहेत सुखशांतीसाठी ते भौतिक पातळीवर होत असल्यामुळे अभौतिक पातळी अर्थात मानसिक पातळी, आत्मिक पातळीवर ती शांती, तो आनंद निर्माणच होत नाहीये, तो प्राप्तच होत नाहीये मित्रांनो. आहे की नाही कमालाची गोष्ट? तर निश्चितपणे मी हा एक अवघड असा विषय तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि मला वाटतं की मी तुम्हाला बोर करत नाहीये. जर का तुम्ही थोडे बोर झाला असाल, थोडं जड वाटत असेल हे सगळं ऐकायला, तर चला मित्रांनो आपण या सकाळच्या प्रसन्न वातावरणावर एक प्रसन्न असं, एक आनंदमय असं, एनर्जेटिक गीत ऐकूया आणि गीतानंतर पुन्हा भेटूया.

तर श्रोते हो, तुम्ही हे सुंदर असं गीत ऐकलंच असेल आणि त्याचा आनंद घेतला असेल. तर आपली चर्चा चालू होती की एका असत्यावर, एका सत्याच्या आधारावर सर्व जग चालत आहे. या जगाचं जे काही चालू आहे ते एका असत्यावर आधारित असल्यामुळे आपल्याला सत्य ज्ञान, सत्य आनंद, सत्य सुख, सत्य शक्तीचा अनुभवच होत नाहीये. जी काही शक्ती, जी काही ज्ञान, जे काही आपल्याला अनुभवते ते सर्व भौतिक पातळीवर आहे. खूप कमी लोक या जगात आहेत जे या अभौतिकतेच्या भ्रमाच्या पलीकडे जाऊ शकले आहेत आणि सत्याला समजू शकले आहेत. आणि मित्रांनो, फक्त सत्याला समजणं एवढ्यापर्यंतच हा विषय राहत नाही, तर त्या सत्याला जगणं हा पण एक खूप महत्वाचा विषय आणि एक आव्हानाची गोष्ट आहे. आपण तेवढ्या दूर जाणार नाही आज, तर आपण फक्त बोलत होतो की हे असत्य काय आहे. तर हे असत्य आहे की स्वतःला देह समजणं. मी देह आहे हे एक असत्य आहे. हो, हे असत्य आहे. तुम्ही या देहाला स्पर्श करू शकता, या देहाला तुम्ही पाहू शकता, देहाचा अनुभव करू शकता, या देहाद्वारे कार्य करू शकता, परंतु हे असत्य आहे. मी असं म्हणत नाहीये की जे सगळं काही दिसत आहे झुटी माया, झुटी काया, झुटा संसार, त्याचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे मित्रांनो. परंतु मी तुम्हाला सांगत आहे की सत्याचे दोन प्रकार असतात. एक असतं ऍब्सोल्यूट ट्रुथ आणि एक असतं रिलेटिव्ह ट्रुथ. मित्रांनो, एक आहे पूर्ण सत्य आणि दुसरं आहे अर्ध सत्य, जे की तात्पुरतं असतं. रिलेटिव्ह ट्रुथ म्हणजे सध्याच्या परिस्थितीच्या अनुरूप असणारं जे सत्यता आहे त्याला रिलेटिव्ह ट्रुथ असं म्हटलं जातं. ते आहे, हो देह आहे, देह दिसतोय, परंतु ते पूर्ण सत्य नाही. याला म्हणतात ऍब्सोल्यूट ट्रुथ. हा देह आहे आणि त्यालाच आपण पूर्ण सत्य समजतो, हे आहे रिलेटिव्ह ट्रुथ. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत या रिलेटिव्ह ट्रुथ अर्ध सत्यामध्ये जगत आलेलो आहोत. तर मग मी कोण आहे किंवा तुम्ही कोण आहात? एका परीने आपण पाहिलं तर हा देह, या देहाशी संबंधित कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये आणि सत्य हे शाश्वत असतं. मित्रांनो, सत्याचं सर्वात मोठं लक्षण काही असेल तर ते शाश्वत असतं, अविनाशी असतं, कधीही नष्ट न होणार असतं. तर पहा, नाव, आपलं नाव किती वर्ष राहणार आहे? आज ना उद्या नष्ट होतच ना. इतिहास जमा होतो, इतिहास जमा झाल्यावर इतिहासातून पण ते नाहीच होऊन जातं. हा देह किती दिवस राहणार आहे? तुम्ही ज्या पदवीवर आहात ती पदवी कुठली असो, तुम्ही एक उच्च अधिकारी असू शकता, तुम्ही कलेक्टर असू शकता, तुम्ही राज्यस्तरीय कुठले नेते असू शकता, तुम्ही देशपाल प्रधानमंत्री असू शकता, एखादा राजा असू शकता, ती पदवी कुठलीही असो पण ती तात्पुरती आहे. आणि अशा तात्पुरत्या पदवीचा इतका अभिमान का? किती आपल्याला अहंकार असतो ना त्या पदवीचा. तर या तात्पुरत्या गोष्टींमध्ये आपण इतकं अडकलेलो आहोत ना, त्यामुळे जे शाश्वत आहे, जे सदाकालसाठी आहे, त्या गोष्टींकडे आपलं लक्षच नाही राहिलं. आणि हा, या अज्ञानातूनच भीतीची उत्पत्ती होते. थोडं जड होतंय का? चला पुन्हा थोडं लाईट होऊया, एक सुंदरसं गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर पुन्हा भेटूया.

आनंदाचे सुर पुण्याचा माद अपुन ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पुनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुनेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अबोप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: Calling number 420.
1: Excuse me, please. My name is Frankie?
2: No.
1: No. Sebastian?
2: No.
1: Goldie? Soldie?
2: No! Anthony Gonsalves!
0: Oh, yes! Anthony Gonsalves!
3: नमस्कार, मी मोनाली सावगत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याद्वारे आपल्याशी रोज संवाद साधतो आहे। मायबाप श्रोते हो, आपण जवळजवळ स्वामीजींचं शिकागो धर्म परिषद अमेरिका इंग्लंडमधलं वास्तव्य हा भाग पूर्ण केलेला आहे। आजच्या भागात आपणाला त्यांचं भारतात झालेलं आगमन आणि त्यानंतर पुढच्या भागांमध्ये भारतात त्यांनी काय कार्य केलं ते आपल्याला पाहायचं आहे। आणि नंतर शेवटी आपण या भागाकडे येणार आहोत की स्वामीजींचं स्मरण का करायचं। भगिनी निवेदिताचे मायभूमी सोडतानाचे विचार पुन्हा एकदा मी त्याची पुनरावृत्ती करतो। इंग्लंड सोडताना ती असं म्हणते की मी निघून जाताच येथील कार्य ठप्प होईल असं इंग्लंड वासियांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे। तसं होणार नाही, कारण माझा विश्वास माणसांवर वस्तूवर नाही। माझा विश्वास एकच, प्रभूच माझे एकमेव आश्रय स्थान आहे, भरोशाचं स्थान आहे। मी निमित्त मात्र आहे आणि म्हणून वाहक म्हणून माझे गुरुदेव माझ्याकडून कार्य करून घेत आहे। त्यामुळे त्यांनी इथं मांडलेले विचार, त्यांनी इथं केलेलं कार्य कधीच विस्मरणात जाणार नाही असं ती दुःखीत होती, कष्टी होती, पण पूर्णपणे निराश नव्हती, कारण तिचं दैवतच तिच्या बरोबर होतं। आणि म्हणून मी सांगितलं की निवेदिताच्या नावाने संन्याशाची सावली एक स्वतंत्र पुस्तक आहे। आता आपणाला पाहायचं आहे भारतात त्यांचं आगमन कसं झालं, त्यांचं स्वागत कसं झालं। 30 डिसेंबर 1896 भारताकडे प्रयाणास प्रारंभ झालेला आहे। एडन, कोलंबो, पांबन, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई मार्गे कलकत्ता, आजचं कोलकाता, ही त्यांची प्रवासाची टप्पे आहेत। 15 जानेवारी 1897 ते कोलंबो नगरीत आले, म्हणजे आजच्या श्रीलंकेच्या राजधानीत। म्हणजे बरोबर त्यांना 15 दिवस जलप्रवासास लागलेले आहेत। कोलंबो नगरीला पहिला स्वागताचा मान मिळाला। 2 पांढरे शुभ्र पण दिमागदार घोडे झुंपलेल्या डौलदार वाहनातून स्वामीजींचा नगर प्रवेश झाला। घराघरातून सुवासिनींकडून औक्षण झालं, ओवाळणं झालं। सर्व रस्ते सडा रांगोळ्यांनी सजवले होते। घराघरावर गुढ्या तोरणं उभारलेली होती। ठिकठिकाणी स्वामीजींवरून पुष्पवृष्टी होत होती। आजचा जमाना हेलिकॉप्टर नव्हे ड्रोनचा आहे, ते जर त्यावेळा असते तर आकाशातूनही पुष्पवृष्टी झाली असती, यात कुठलाही संशय नाही, शंका नाही। या सर्वांचा अत्यंत सुहास्य वदनाने पण नम्रतेने स्वामीजींकडून स्वीकार। पुढच्या स्वागताचा मान पांबन, रथातून भव्य मिरवणूक. रामानंद महाराजांनी रथाच्या पुष्पांकित दोरास हात लावून इतरांच्या समवेत रथ ओढला. आमच्या जळगाव नगरीत आणि पिंपराळा नगरीत, आता उपनगर, दोन्ही ठिकाणी एकादशीला प्रचंड मोठी रथयात्रा निघते. ज्यांनी रथ पाहिला असेल त्या रथ ओढण्यामध्ये काय काय त्रास होतो. लाकडाच्या अशा मोगऱ्या असतात धुपाटण्यासारख्या, त्या लावल्या जातात चाकाखाली, कारण माणूस नव्हे, प्रचंड ताकदीने माणसं रथ ओढत असतात. 200-300 माणसं दोन्हीकडून दोर असतात. इथं तर साक्षात महाराज रथाचे दोर ओढतायत, केवढं भाग्य. त्याच्यानंतरचं स्वागताचा मान होता मद्रासला, म्हणजे आजची चेन्नई. प्रचंड स्वागत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर फुलांचा सडा पडलेला. असंख्य कुलीन स्त्रियांनी स्वामीजींच्या भालप्रदेशी कुंकुम तिलक लावून स्वामीजींचं औक्षण केलं, त्यांची चरणधुली घेतली. असं ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत, पुष्पवृष्टींचा विनयाने स्वीकार करीत हा संन्यासी पण पितृवत्सल व्यक्तिमत्व असलेला स्वामीजी लोकांचं प्रेम स्वीकारत स्वीकारत मार्गभ्रमण करीत होता. शेवटचा टप्पा आला कोलकाता. ही तर त्यांची जन्मभूमी. येथे तर देव दुर्लभ स्वागत झालं. रस्ते खचाखच भरलेले, घरादारातून सर्वत्र स्वागताची जंगी तयारी, एकच गर्दी. स्वामीजींची चरणधूल माथी लावण्यासाठी, त्यांचा स्पर्श अनुभवण्यासाठी सर्वांची एकच धडपड. याच वेळी स्वामीजीच्या मनातला विचारांचा कल्लोळ बघा, विचारांचा संघर्ष बघा. याच नगरीत रस्त्यात एक बालक म्हणून मी खेळलो, बागडलो, मुक्तपणे फिरलो, सर्वत्र भटकंती केली, म्हणून आजही तीव्रतेने वाटते इथंच बसून तुम्हा सर्वांशीच बोलावे, तुमच्याशी संवाद साधावा. त्या संवादातून तुमच्या अडचणी, व्यथा, समस्या जाणून घ्याव्यात. अत्यंत नम्र भावाने स्वतःच्या नगरीचा, जन्मभूमीचा स्वागत सोहळा त्यांनी अगदी हृदयापासून, मनापासून स्वीकारला व सर्वांपुढेच ते भाववश झाले, सद्गतीत अंतःकरणाने नतमस्तक झाले. अमेरिकेतील आजारपणात उचल खाल्ली होती, दिवसेंदिवस दुखणं वाढत होतं, कधी कमी तर कधी जास्त असे, चढ उतार चालूच होते, शरीर मागत होतं संपूर्ण विश्रांती. कलकत्त्यास्ती मिळणं अत्यंत अवघड होतं, म्हणूनच गुरुबंधू व स्नेहांच्या आग्रहाने त्यांना विश्रांतीसाठी दार्जिलिंगला जाण्याचा आग्रह सुरू झाला. मायभूमीपासून पुनश्च दूर जायचं, दार्जिलिंग. समवेत गिरीशचंद्र घोष, गुडविन, डॉक्टर टर्नवल, सेव्हियर पतिपत्नी, अलसिंगा नृसिंहाचार्य असणारच होते. वर्धमान महाराजांनी निवासाची व्यवस्था केली होती. चला दार्जिलिंगचा प्रवास. जाण्यापूर्वी 2 दिवस आधी आजीकडे वास्तव्यास असलेल्या आपल्या परमप्रिय, प्राणप्रिय मातेस भुवनेश्वरी देवीस ते भेटण्यासाठी गेले. बघा कसा प्रसंग आहे. देवदेव करण्याची जबाबदारी आजीकडे, तर मातोश्री नेहमीप्रमाणे अन्नपूर्ण आश्रम सांभाळत होत्या, म्हणजे स्वयंपाकघरात होत्या. या ठिकाणी मला असंख्य विवेकानंदांवरची जी मी पुस्तकं वाचली त्याच्यापैकी एका पुस्तकाची आठवण येते, दिग्विजय. त्याच्या प्रस्तावनेतलं वाक्य फार सुंदर आहे बघा. स्वामीजींनी दारातूनच हाक घातली, साथ घातली. मा, स्वामीजींच्या हृदयस्पर्श हाकेने, झपाट्याने, एका वेगात भुवनेश्वरी बाहेर आली. जवळजवळ एक तपाने, म्हणजे 12 वर्षानंतर ती आपल्या लाडक्या बिलेचा, नोरेंचा आवाज ऐकत होती, नवे कानाने टिपत होती, सगळी गात्रन गात्र तिची हेलावून गेली. घरातील अन्यांनी प्रथम संन्याशाची चरण धुली माथी लावून विनम्र भावाने अभिवादन केले. मातेच्या मनातले विचार बघा. हिमालय एवढा उंच आणि सागरा एवढा महान झालेला माझा नरेंद्र, आई आजीच घेऊन अतिवृद्ध पणजीच्या पलंगावर बसला. सुखदुःखाची आभ्र मावळून आभाळ आता निळशार झालं होतं. आपल्या खाणीतून निघालेलं हे रत्न सोनं देवालयाच्या उंच शिखरावर तळपत असलेल्या सर्वच उपस्थितांना जाणवलं. थोड्याफार गप्पा झाल्या, थोडं बोलणं झालं आणि आता पुनश्च निघायचं आहे, निरोप घ्यायचा आहे. निरोप घेताना ही माता काय म्हणते बघा. मी ज्याला ते पुस्तक पहिल्यांदा वाचलं तशी दोन तीनदा वाचली वाचन झालं त्या पुस्तकाचं, पण त्या प्रस्तावनेतलं हे वाक्य माझ्या मनाचा ठाव अजून सोडायला तयार नाही. निरोप देताना माता भुवनेश्वरी देवी काय म्हणताय बघा. काय करू, आशीर्वाद देऊ का आशीर्वाद घेऊ? कारण तुझं व्यक्तिमत्व आता हिमालय एवढा उंच झालेला आहे, तू जगविख्यात झालेला आहे, तुला अरेतुरे कसं करायचं? आणि तुला आशीर्वाद द्यायला मी इतकी मोठी नाही आहे, काय करू रे, मला काही समजत नाही. हे मातेचे उद्गार ऐकताच नरेंद्रचं अंतःकरण हेलावून गेलं. मन असंख्य विचाराने व्यापून गेलं आणि त्याच्या गदगदलेल्या आवाजात तो म्हणतो, नाही आई. माते तू हे काय बोलतेस? नाही, मी जगाचा कोणी झालेला असो पण तुमच्या सर्वांचा मी विलेच आहे, नोरेनच आहे. ठाकुरांचे काम पूर्ण करू शकेल एवढाच आशीर्वाद दे. म्हणजे तुझा अधिकार आशीर्वादाचा आहे, नमनाचा नाही, वंदनाचा नाही. अशी ती धन्य ती माता आणि धन्य तिचा तो महान पुत्र. दोघांची मिठी एकमेकाला केव्हा पडली हे त्यांनाच कळलं नाही. नरेंद्रने भावसमाधीतून जागृत होत आपल्या अश्रूंचा अभिषेक मातेच्या चरणावर केला आणि मातेचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. आता मात्र आपल्याला जास्त तपशिलात खोलवर न जाता भारतात आल्यावर त्यांनी भारतात काय कार्य केलं, कुठे कुठे कामगिरी केली हे आपण पाहणार आहोत. आणि याच काळात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची प्रकृती त्यांना कशी साथ देत नाही ते आपण पाहणार आहोत दोन ते तीन, साधारण दोन तीन भागामध्ये. आणि त्यानंतर मात्र शेवटी शेवटी त्यांचं स्मरण कशासाठी करायचं, हा ही व्यक्ती एवढी महान का झाली, आज 125 वर्षानंतरही आपण त्यांचं स्मरण का करतो याची जाणीव नवे खात्री सर्वांना होईल हा माझा विश्वास आहे. रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक श्रोत्यांनो, माझा हृदयापासून तुम्हाला अभिवादन. असंच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रेम करा, आनंदी रहा, आनंद लुटा. आणि मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, याच्यात आपण आता पुढील भागात त्यांचं भारतातलं कार्य पाहणार आहोत. धन्यवाद.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: ट्रैक्स बने होते हैं एंड पानी उसमें बह रहा है, ठीक है, गार्डन है, रास्ते हैं, ट्रैक, सपोज इधर ही इस सड़क पर एक ट्रैक बना हुआ है। अब वो रोज पानी उसी में बहता है, ठीक है। अब पानी का बहते बहते उस एरिया के अंदर वो एक ट्रैक बन ही गया ना। अब जैसे ही पानी आएगा वो दूसरी साइड पे कहीं जाएगा ही नहीं, राइट, वो ऑटोमेटिकली उसी ट्रैक में फ्लो होगा। होते होते होते वो ट्रैक उस पानी के लिए एक परमानेंट पाथ बन चुका है, राइट। अब अगर हम आज से चाहते हैं कि वो उस ट्रैक में नहीं जाए, उस डायरेक्शन में वो पानी नहीं जाए, लेकिन वो एक नए तरह से जाए, तो हमें थोड़े दिन के लिए, सिर्फ ज्यादा नहीं, थोड़े दिन के लिए जैसे ही वो पानी आता है, फ्लो होने लगता है, हमें उसको चैनलाइज करके एक डिफरेंट डायरेक्शन में जाना है। ऐसे ही माइंड भी जब एक थॉट क्रिएट करता है, फिर अगले दिन वो ही थॉट क्रिएट करता है, फिर अगली बार वो सिचुएशन आती है, फिर वो उसी तरह रिस्पॉन्ड करता है, तो एक फिक्स्ड पैटर्न बन जाएगा अंदर, जिसको हम कहते हैं ब्रेन में भी उसका एक ग्रूव बन जाता है। अब नेक्स्ट टाइम जब वो सिचुएशन आएगी तो आप चूज नहीं करते, आपकी थिंकिंग ऑटोमेटिकली उस पैटर्न से ही होती है, एंड करते करते करते वो ग्रूव एक बहुत स्ट्रॉन्ग पैटर्न बन जाएगा, जिसको हम कहेंगे ब्रेन की मैपिंग, वो पैटर्न्स बन जाते हैं। अब हम एक जीवन अनेक जन्म उसी पैटर्न उसी मैपिंग से काम करते जा सकते हैं, लेकिन अगर हम आज डिसाइड करें तो हम आज चेंज कर सकते हैं।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि जसं की श्रोते हो आपल्याला माहित आहे की आपल्या या शोने 6 वर्ष पूर्ण केलेले आहेत, मार्च महिन्याच्या 3 रविवारी, आणि आपण 7व्या वर्षामध्ये आहोत। आज आपण एक नवीन विषय दिलेला आहे आणि तो म्हणजे पहिला पाऊस। पाऊस आपल्याला माहित आहे जो माणूस तसेच या पृथ्वी तलावरील पशु पक्षी झाडे वेली या सर्वांना तृप्त तो जीवन देतो, आणि या जीवन देणाऱ्या पावसासोबतच खूप साऱ्या रोमॅन्टिक आठवणी सुद्धा असतात। प्रेमाचे नवनवे धडे जे आहेत ते प्रेमी युगुल या पावसाळ्याच्या दिवसामध्ये गिरवत असतात। श्रोते हो, आपल्या जीवलगासोबत पावसामध्ये भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो, नाही का? आणि त्यातही पहिल्या पावसात भिजलेल्या आठवणी ज्या कायमच्या स्मरणामध्ये राहतात। आणि पावसाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर पाऊस हा अगदी तिच्यासारखा आहे। पाऊस हा अगदी तिच्यासारखा आहे, अल्लड अवखळ नी रागीट सुद्धा। पाऊस हा तिच्यासारखा आहे, अल्लड अवखळ नी रागीट सुद्धा, कारण मी एकटा भिजायला गेलो की तो माझ्यावर गारांचा वर्षाव करून मला पटकन माघारी पाठवायचा। आणि एकटं भिजतानाचा हा अनुभव आणि सोबत भिजतानाचा जो अनुभव आहे तो काही वेगळाच असतो, नाही का? कारण जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा अनेक रोमॅन्टिक आठवणी या जाग्या होत असतात, आणि त्याप्रमाणेच की तो पाऊस काळोख्या रात्री सुद्धा बेधुंदपणे बरसत असतो, नाही का? त्या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की गर्द बहरलेल्या काळोख्या रात्रीला तू मी निहा बरसणारा बेधुंद पाऊस, गर्द बहरलेल्या काळोख्या रात्रीला तू मी निहा बरसणारा बेधुंद पाऊस, शीळ घालणाऱ्या वाऱ्याची तुझला हाक, शीळ घालणाऱ्या वाऱ्याची तुझला हाक, थांबना जराशी आता लगे नको जाऊस, थांबना जराशी आता लगे नको जाऊस। तर पावसामधला हा जो अर्जव होता तो मी शब्दबद्ध केलेला होता श्रोते हो। आणि श्रोते हो, जसं की आज पावसाच्या अनुषंगानं आपण आपल्या मान्यवरांना लिहिण्यासाठी आमंत्रित केलं होतं, आणि त्या अनुषंगाने खूप

अप्रतिम आणि सुंदर अशा रचना आलेल्या आहेत, त्या रचनांचा आपण आस्वाद घेत आहोत. आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळूया आणि पहिल्या रचनेकडे वळण्यापूर्वी जसं की आपण आपल्या शोची जी आहे ती सुरुवात करत असतो की चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. आणि या हा खेळ शब्दांचा या शो मधल्या पहिल्या रचनेकडे आपण वळतोय माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. श्रोते हो, आजच्या शो मधल्या पहिल्या एका सुंदर रचनेकडे वळूया ज्यामध्ये सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे इथून लिहिलंय. सोमदत्त कुलकर्णी सर लिहितायत हडपसर पुणे इथून घनघन माला या शीर्षकाखाली. सरांनी लिहिलंय की घनघन माला येता तन ओले चिंब झाले, घनघन माला येतात तन ओले चिंब झाले, वरुणाच्या करुणेने मन बहरून गेले. वाह वाह, वरुणाच्या करुणेने मन बहरून गेले, गरजत गरजत मेघ असे बरसले, गरजत गरजत मेघ असे बरसले, सजनाच्या भेटीस मन माझे आतुरले, सजनाच्या भेटीस मन माझे आतुरले, मन माझे आतुरले. वाह वाह, तर वरुणाच्या करुणेने मन बहरून गेले, खूपच अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलंय. अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण जिल्हा ठाणे येथून. मॅडमनी लिहिलंय की तुझा पहिला पाऊस खूप अल्लड, तुझा पहिला पाऊस खूप अल्लड, माझा मात्र निगरगट्ट, तुझा पहिला पाऊस खूप अल्लड, माझा मात्र निगरगट्ट, तुझी पावसाची गट्टी माझी मात्र कट्टी, तुझी पावसाची गट्टी माझी मात्र कट्टी, तुझा राणा वनातला पाऊस, तुझा राणा वनातला पाऊस पाय वाटेवर मुसळधार कोसळणारा, तुझा राणा वनातला पाऊस पाय वाटेवर मुसळधार कोसळणारा, माझा शहरातला पाऊस, माझा शहरातला पाऊस रस्त्यावर पब मध्ये बेधुंद होणारा, रस्त्यावर पब मध्ये बेधुंद होणारा, बेधुंद होणारा. वाह वाह, आणि खरंय की पावसाची वेगवेगळी रूप चितारताना मॅडमनी तुझा पाऊस आणि माझा पाऊस या दोघांमधला फरक खूप अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेला आहे की तुझा पाऊस अल्लड आहे पण माझा निगरगट्ट आहे, तुझी पावसाची गट्टी आहे पण माझी मात्र गट्टी आहे. असं म्हणताना मॅडमनी म्हटलंय की तुझा राणावनातला पाऊस आहे तो पाय वाटेवर सुद्धा मुसळधारपणे कोसळतो, आणि माझा शहरातला पाऊस ज्याला फक्त रस्त्यावर आणि पब मध्येच बेधुंद होणं हे कळतं, कारण त्या पायवाटेवर कोसळणारा पाऊस हा अगदी मनभावन असा असतं नाही का श्रोते हो. आणि पाऊस तो कुणाला चिखल वाटतो, कुणाला रोमांच वाटतो, कुणाला मोतियाचं दान वाटतो, जसं की शेतकरी असतात तर कुणाला आपल्या आठवणी ताज्या करणारा वाटतो पाऊस, जो कुणाला हवासा वाटतो तर कुणाला नकोसा वाटतो पाऊस. रोमॅन्टिक पाऊस कंटाळवाणा, पाऊस म्हणजे फक्त किचकीच, पाऊस म्हणजे सगळीकडे चिखल, पाऊस म्हणजे बेधुंद असा आनंद, पाऊस म्हणजे चिंब होणं. कितीतरी पावसाची रूप आणि त्या रूपांमधली काही रूप जी आहेत ती मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. त्र्यंबक शेणितकर सर लिहितायत स्वप्न झुला या नावाने इगतपुरी जिल्हा नाशिक येथून. आणि सरांनी लिहिलंय की पहिला पाऊस आणि ती अशी अचानक आलेली, पहिला पाऊस आणि ती अशी अचानक आलेली, भारावून गेलो बघून तिला आणि ती चिंब चिंब भिजलेली. वाह, पहिला पाऊस आणि ती अशी अचानक आलेली, भारावून गेलो बघून तिला आणि ती चिंब चिंब भिजलेली, सुचेना असे काही मला, सुचेना असे काही मला बोलावे काय तिच्याशी, सुचेना असे काही मला बोलावे काय तिच्याशी, याच विचारात पाऊस ही थांबला आता, याच विचारात पाऊस ही

आता प्रेमाचा भाव हास्यात देऊन, प्रेमाचा भाव हास्यात देऊन मागे बघत दूर ती निघून गेली, मागे बघत दूर ती निघून गेली, दूर ती निघून गेली। वाह वाह, तर ती पहिली पावसातली भेट आणि तो पावसातलाच विरह सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये पल्लवी चरपे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। पल्लवी चरपे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की पहिला वहिला पाऊस म्हणजे मातीच्या सुगंधाची उधळण, पहिला वहिला पाऊस म्हणजे मातीच्या सुगंधाची उधळण, मनात दडलेल्या कितीतरी नाजूक अलवार क्षणांची साठवण। वाह, मनात दडलेल्या कितीतरी नाजूक अलवार क्षणांची साठवण, ही अलगद उघडणारी एक कुपी, ही अलगद उघडणारी एक कुपी मनातल्या दडलेल्या भावनांची, ही अलगद उघडणारी एक कुपी मनातल्या दडलेल्या भावनांची, विरहात झुरणाऱ्या मनातील डोळ्यातून बरसणाऱ्या आसवांची, विरहात झुरणाऱ्या मनातील डोळ्यातून बरसणाऱ्या आसवांची, डोळ्यातून बरसणाऱ्या आसवांची। वाह वाह, तर पहिला वहिला पाऊस म्हणजे तरी काय असतो, तर तो मातीच्या सुगंधाची उधळण असतो आणि मनात जे क्षण दडलेले आहेत, नाजूक अलवार जे क्षण आहेत, त्या सर्व क्षणांची साठवण करणारा असतो एक कुपी, जी अलगद उघडली जाते, ती मनात दडलेल्या भावनांची कुपी असते आणि विरहात झुरणाऱ्या मनातील डोळ्यातून बरसणाऱ्या आसवांची सुद्धा असते, नाही का। आणि याच कुपीला अलवारपणे या रचनेमधून मॅडमनी अप्रतिम आणि सुंदररित्या उलगडलेलं आहे, खूप अप्रतिम अशी ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये वैशाली देव मॅडम लिहित आहेत पुणे इथून। वैशाली देव मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की पहिल्या पावसाचा आनंद निराळा, पहिल्या पावसाचा आनंद निराळा मनाला देतो तो दिलासा, मनाला देतो तो दिलासा, मृदगंध पसरतो चोहीकडे वाटेवर ओहोळ वाहतो जरासा, पहिल्या पावसाचा आनंद निराळा मनाला देतो तो दिलासा, मृदगंध पसरतो चोहीकडे वाटेवर ओहोळ वाहतो जरासा, नभात दिसतो काळ्या ढगांचा पुंजका, नभात दिसतो काळ्या ढगांचा पुंजका, पक्षी घेतात झाडावर आडोसा, पक्षी घेतात झाडांवर आडोसा, नवगान गाते सृष्टी आता, नवगान गाते सृष्टी आता, उकाड्याचा मागमूस ही नाही पसरसा, उकाड्याचा मागमूस ही नाही पसरसा। वाह वाह, तर पहिला पाऊस ज्याचा आनंदच निराळा असतो तो सर्वत्र मृदगंध पसरतो आणि मनाला दिलासा देतो, तर मनाला दिलासा देणारा मृदगंध पसरणारा हा पहिला पाऊस, ज्याला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मंगेश मनोहर रेडीज सरांनी वेरवली कोरले रत्नागिरी येथून लिहिलंय, मंगेश मनोहर रेडीज सर लिहित आहेत वेरवली कोरले रत्नागिरी येथून। आणि सरांनी लिहिलंय की येता पाऊस हर्ष जाहले थेंबा थेंबांनी अंग नाहले, वाह, येता पाऊस हर्ष जाहले थेंबा थेंबांनी अंग नाहले, वादळ वारे झोंबत येता घरावरलेही छत उडाले, वादळ वारे झोंबत येता घरावरलेही छत उडाले, घुरे ढोरे पळू लागली चिमणी पाखरे उडू लागली, घुरे ढोरे पळू लागली चिमणी पाखरे उडू लागली, नांगरणीची वेळ आली बैल जोडी सज्ज झाली, नांगरणीची वेळ आली बैल जोडी सज्ज झाली, बैल जोडी सज्ज झाली, क्या बात आहे। तर पहिला पाऊस जेव्हा येतो तेव्हा सर्वांना आनंद होतो आणि थेंबा थेंबांनी तो आपल्याला न्हाऊन टाकतो, वादळ वारे जे झोंबत येत घरावरचे पत्रे सुद्धा उडून जातात, गुरे ढोरे पळापळ करतात, चिमणी पाखर जे आहेत ती सुद्धा उडतात, आणि शेतकऱ्यांसाठी तो एक सूचक इशारा असतो की नांगरणीची वेळ झाली, त्यामुळे बैलजोडी सज्ज होते। खूप अप्रतिम आणि सुंदर पहिल्या पावसाचं, आणि पहिला पाऊस आल्यानंतर जी धांदल उडते त्या धांदलीचं अप्रतिम वर्णन सरांच्या या रचनेमध्ये होतं। आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारुल यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर।

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, पाऊस म्हटलं की चेहऱ्यावर एक हास्याची लकेर पसरते, कारण पाऊस तेवढा हा सुखद असतो, पाऊस ओला चिंब असतो। मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय, पाऊस एक सुखद निक्षण चिंब ओला, पाऊस एक सुखद निक्षण चिंब ओला, पाऊस म्हणजे तिच्या सोबतच्या स्वप्नांचा झुला, पाऊस म्हणजे तिच्या सोबतच्या स्वप्नांचा झुला, तिच्या तनूवर रेंगाळताना लाडिक हसतो धुंदवारा, तिच्या तनूवर रेंगाळताना लाडिक हसतो धुंदवारा, पाऊस एकटा नसतो तो आणतो गोड शहारा, पाऊस एकटा नसतो तो आणतो गोड शहारा, तो नीती दोघेच आपल्याच मस्तीत जग विसरतात, तो नीती दोघेच आपल्याच मस्तीत जग विसरतात, सहवासाच्या क्षणात सर्वत्र मृदगंध पसरतात, सहवासाच्या क्षणात सर्वत्र मृदगंध पसरतात। तर ही माझी एक कविता होती आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की मी एकटा असल्यावर मला बेधुंद बरसणारा पाऊस आवडत नाही, मी एकटा असल्यावर मला बेधुंद बरसणारा पाऊस आवडत नाही, ती सोबत नसल्यावर त्यात काय भिजायचं, ती सोबत नसल्यावर त्यात काय भिजायचं, म्हणून मी घराबाहेर पडत नाही, म्हणून मी घराबाहेरच पडत नाही। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि या माझ्या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ माधुरी म इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय। सौ माधुरी म इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून की पहिला पाऊस येतो खूप प्रतीक्षा।

प्रतीक्षा केल्यानंतर पहिला पाऊस येतो, खूप प्रतीक्षा केल्यानंतर क्षणात संपवून टाकतो धरती आभाळातीलांतर. क्या बात है, क्षणात संपवून टाकतो धरती आभाळातील अंतर. ग्रीष्माच्या तप्त धगिने वसुंधरेचे सर्वांग कोळते. ग्रीष्माच्या तप्त धगिने वसुंधरेचे सर्वांग कोळते धारांच्या ओढाळ स्पर्शाने. वाह, धारांच्या ओढाळ स्पर्शाने मृदगंधाचे अत्तर उधळते. मृदगंधाचे अत्तर उधळते. मृदगंधाचे अत्तर उधळते. अत्तर उधळते. क्या बात आहे, क्या बात आहे. तर पहिला पाऊस हा खूप प्रतीक्षा केल्यानंतर येतो. आणि मॅडमनी पहिल्या चारोळी खूपच अप्रतिम लिहिलेल्या आहेत. आणि मॅडमनी म्हटलंय की पहिला पाऊस येतो खूप प्रतीक्षा केल्यानंतर क्षणात संपवून टाकतो धरती आभाळातील अंतर. आणि ग्रीष्माच्या तप्त धगिने वसुंधरेचे सर्वांग कोळते धारांच्या ओढाळ स्पर्शाने. उपमा आणि अलंकार यांचं अप्रतिम असं मिश्रण केलेली ही सुंदर अशी रचना होती की धारांच्या ओढाळ स्पर्शाने मृदगंधाचे अत्तर उधळते. वा, तर खूप अप्रतिम सुंदर असा हा पहिला पाऊस. आणि या बरोबरच पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे. सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहितायत अंबाजोगाई जिल्हा पेठेतून. दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत. पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की पहिला पाऊस धरतीवर उतरला मातीचा गंध मग मणी भरला. वा, पहिला पाऊस धरतीवर उतरला मातीचा गंध मग मणी भरला पाहून हिरव्या धरतीचे स्वप्न. पाहून हिरव्या धरतीचे स्वप्न शेतकरी राजा मणी हरकला. शेतकरी राजा मणी हरकला. मणी हरकला. वाह वाह. तर पहिला पाऊस जेव्हा धरतीवर येतो तेव्हा मातीचा गंध उधळत येतो ज्याला आपण मनामध्ये भरतो. आणि आता धरती हिरवी होणार, आता सोनं पिकणार म्हणून शेतकरी राजा सुद्धा मनामध्ये हरकून जातो. खूप अप्रतिम चारोळी. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की पहिल्या पावसासोबत येतो सुंदर मनमोहक मातीचा. पहिल्या पावसासोबत येतो सुंदर मनमोहक मातीचा मन प्रसन्न करण्या मग सोबत आस्वाद घ्यावा कडक चहाचा. आस्वाद घ्यावा कडक चहाचा. तर पहिला पाऊस आणि मातीचा तो मनमोहक सुगंध मन प्रसन्न आणि त्यासोबतच तो चहाचा घोट. खूप अप्रतिम सुंदर अशी ही कल्पना मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि आपण याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूया. मृदगंध या शीर्षकाखाली श्री श्रीकांत म शिरभाते सर लिहित आहेत तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून. श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय की मास वैशाख वनवा ज्येष्ठ मासी वर्षारंभ. मास वैशाख वनवा ज्येष्ठ मासी वर्षारंभ देतो पहिला पाऊस मृग नक्षत्र आरंभ. वाह, देतो पहिला पाऊस मृग नक्षत्र आरंभ ओली होते वसुंधरा दरबळे मृदगंध. ओली होते वसुंधरा दरवळे मृदगंध आठवणी स्मरताना तुटे मनातले बंध. आठवणी स्मरताना तुटे मनातले बंध. मनातले बंध. क्या बात आहे. तर ओली होते वसुंधरा दरवळे मृदगंध आठवणी स्मरताना तुटे मनातले बंध. तर वसुंधरा ही जेव्हा ओली होते त्या पावसाने त्या मृगाच्या आरंभाने तेव्हा सर्वत्र मृदगंध दरवळतो. आणि त्या दरवळलेल्या मृदगंधासोबतच जेव्हा आपण आठवणींना स्मरतो तेव्हा मनातले बंध जे आहेत ते तुटून जातात. खूप अप्रतिम शब्दरचना होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये स्नेहदीप या नावाने सर लिहितात. श्री संदीप सुरेश सावंत सरांनी तळेखोल तालुका दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून लिहिले. स्नेहदीप या नावाने श्री संदीप सुरेश सावंत सरांनी तळेखोल तालुका दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून सर लिहित आहेत की ओढून आकाश चादर मेघधारा गर्जना करती. वा, ओढून आकाश चादर मेघधारा गर्जना करती पहिल्या पावसाच्या सरी. पहिल्या पावसाच्या सरी चिंब झाली हो धरती. पहिल्या पावसाच्या सरी चिंब झाली हो धरती.

करती चिंबत झाली हो धरती, तर चारच ओळीमध्ये आकाशाचे चादर ओढून मेघधारा या गर्जना करतात, ढगांचा कडकडाट होतो. या मेघधारा गर्जना करत जेव्हा येतात, पहिल्या पावसाच्या जेव्हा सरी बरसतात, तेव्हा ही धरती ओळी चिंब होऊन जाते. खूप अप्रतिम सुंदर ही रचना होती चारच ओळीमध्ये. पहिल्या पावसाचं अप्रतिम असं वर्णन सरांनी या रचनेमध्ये केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या आपण रचनांकडे वळूया, ज्या चारोळीमध्ये सौ सुनीता नाईक मॅडम लिहित आहेत कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे इथून. सौ सुनीता नाईक मॅडम यांनी कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे इथून लिहिले की तप्त ग्रीष्माच्या ज्वाळांनी भेगाळले रानसारे, तप्त ग्रीष्मांच्या ज्वाळांनी भेगाळले रानसारे, आस धरेची जाणून वाहिले हे गारवारे. वाह, आस धरेची जाणून वाहिले हे गारवारे. आला पहिला पाऊस तरुवेली धुंद झाली, आला पहिला पाऊस तरुवेली धुंद झाली, नव्या नवती समान धरा चिंब चिंब नाली, नव्या नवती समान धरा चिंब चिंब नाली, चिंब चिंब नाली. वाह, तर तप्त ग्रीष्मांच्या ज्वाळांनी भेगाळलेलं रान असते, आस असते धरेची की तो पाऊस येईल आणि तो मला चिंब चिंब करून टाकेल. तेवढ्यात गार असा वारा येतो, धो धो बरसत पहिला पाऊस येतो आणि तरुवेली धुंद होऊन जातात. नव्या नवती समान ही धरा चिंब चिंब नाहून जाते. तर निसर्गाच्या या अप्रतिम अशा सौंदर्याला खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून. प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय की रिमझिम रिमझिम पाऊस तारा उमलवती अंगावरी शहारा, रिमझिम रिमझिम पाऊस धारा उमलवती अंगावरी शहारा, दवबिंदू ते मोगऱ्यावरती पाऊस गाऊ लागली गाणी, दवबिंदू ते मोगऱ्यावरती पाऊस गाऊ लागली गाणी. पहिल्या पावसात एकच काम करायचं, पहिल्या पावसात एकच काम करायचं, पावसात जाऊन भिजायचं. आला सोसाट्याचा वारा पाला पाचोळा पसारा. तर अशी ही सुंदर आणि अप्रतिम मॅडमची रचना होती. पुढच्या एका कवितेमध्ये विदुला सदृष्टे मॅडम लिहित आहेत दळी मुलुंड पूर्व इथून. विदुला सदृष्टे दळी मॅडम यांनी मुलुंड पूर्व इथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत पहिल्या सरींचा ओला गंध, पहिल्या सरींचा ओला गंध भिजलेल्या मातीचा दरवळ मंद, पहिल्या सरीचा ओला गंध भिजलेल्या मातीचा दरवळ मंद, पहिल्या थेंबाच्या स्पर्शाने प्रत्येक जण सुखावलेला. वा, पहिल्या थेंबाच्या स्पर्शाने प्रत्येक जण सुखावलेला, गारखलेल्या मनाला मिळतो एक सुखद ओलावा, गारखलेल्या मनाला मिळतो एक सुखद ओलावा. कागदाच्या होड्या चिंब भिंती, कागदाच्या होड्या चिंब भिंती, शाळकरी आठवणी पुन्हा जिवंत होती, शाळकरी आठवणी पुन्हा जिवंत होती, पुन्हा जिवंत होती. वा, तर पहिल्या सरीचा ओला गंध मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि त्यासोबतच कागदाच्या होड्या आणि चिंब झालेल्या भिंती याची जुनी आठवण सुद्धा मॅडमनी ताजी केलेली होती. किती सुंदर क्षण असायचे ना, किती रम्य होतं ते बालपण, की जेव्हा पाऊस पडायचा, धो धो पाणी व्हायचं, रस्त्याच्या कडेने वाहणाऱ्या पाण्यामध्ये जेव्हा कागदाच्या नाव करून कागदाची होडी करून आपण ती त्या पाण्यासोबत सोडायचं, त्यावेळी आपल्याला जगातले सर्वात श्रीमंत असल्याची फिलिंग यायची. कारण त्या आनंदाचं मोल होत नव्हतं. त्या बालपणीच्या क्षणात क्षण जे होते आनंदाचे, त्या क्षणांना आपण प्रत्येक वेळी वाटतं की आपण खरंच अजून सुद्धा ते क्षण जगले पाहिजेत. खूप सुंदर असं ते बालपण होतं आणि खूप अप्रतिम अशी ही रचना सुद्धा होती. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ अचला धारप मॅडम लिहित आहेत रोहा जिल्हा रायगड येथून. सौ अचला धनंजय धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलंय. आणि मॅडमनी वरुणराजाची पालखी या शीर्षकाखाली लिहिलंय की लगबगीने आकाशी ढग झाले गोळा, आकाशी रंगला नयम रम्य सोहळा. वा, लगबगीने आकाशी ढग झाले गोळा, आकाशी रंगला नयन रम्य सोहळा. निळ्या नभातून आली वरुण राजाची पालखी, निळ्या नभातून आली वरुण राजाची पालखी, नृत्य करत आली सौधाविनी सखी. या बात नृत्य करत

अली सौदामिनी सखी मिलनो उत्सुक अवनी मोहरो न शहारली, मिलनो उत्सुक अवनी मोहरो न शहारली, अलगद तिने मृदगंधाची कुपी उघडली। वाह, अलगद तिने मृदगंधाची कुपी उघडली। पहिला पाऊस आला आनंदोत्सव, पहिला पाऊस आला आता आनंदोत्सव, रंगेल आता कांदा भजीचा महोत्सव, रंगेल आता कांदा भजीचा महोत्सव। वाह वाह, तर वरुण राजाची पालखी आणि ते सुंदर असं जे दृश्य असतं, ते दृश्य मॅडमनी अप्रतिमरित्या चितारलेलं आहे। मॅडमनी लिहिलंय की लगबगने आकाशी डगगोळा झाले आणि आकाशी रंगला नयनरम्य सोहळा। निळ्या नभातून आली वरुण राजाची पालखी, नृत्य करत आली सौदामिनी सखी। मिलनो सुख अवनी मोहरून शहारली, अलगद तिने मृदगंधाची कुपी उघडली। आणि पहिला पाऊस आला आता आनंदोत्सव, रंगेल आता कांदा भजीचा महोत्सव। सौ अचला धनंजय धारप मॅडम यांची रोहा जिल्हा रायगड येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो। आणि या अप्रतिम रचनेसोबत आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनांकडे वळणार आहोत। घेऊया एक छोटासा ब्रेक माझ्यासोबत आरचे कैलास सोबत। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत राहा आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात।

श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये पहिला पाऊस या शीर्षकाच्या अनुषंगाने श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम लिहित आहेत तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय, गार वारा दरवळत राहतो सुगंध मातीचा घेऊन येतो, गार वारा दरवळत राहतो सुगंध मातीचा घेऊन येतो, मनमोर हा नाचवून जातो, मनमोर हा नाचवून जातो जेव्हा पहिला पाऊस येतो. वाह वाह, मनमोर हा नाचवून जातो जेव्हा पहिला पाऊस येतो, काळ्या मातीत एकरूप होतो, काळ्या मातीत एकरूप होतो, वसुंधरेसह बहरून बघ जातो, वसुंधरेसह बहरून बघ जातो, व्याकुळ मृगजळ तृप्त करतो, व्याकुळ मृगजळ तृप्त करतो जेव्हा पहिला पाऊस येतो, जेव्हा पहिला पाऊस येतो, पहिला पाऊस येतो. वाह वाह, तर गार वारा दरवळत राहतो सुगंध मातीचा घेऊन येतो, मनमोर हा नाचवून जातो जेव्हा पहिला पाऊस येतो. तर असा हा पहिला पाऊस जो प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौनंदा गायकवाड मॅडम लिहित आहेत गिरिजा या नावाने पुणे इथून. सौनंदा गायकवाड मॅडम यांनी गिरिजा या नावाने पुणे इथून लिहिलंय की पहिला पाऊस बहर मनाला रिमझिम तुषार शीतल वारा, पहिला पाऊस बहर मनाला रिमझिम तुषार शीतल वारा, उधळतो हवेत स्वर्गीय मृदगंध, उधळतो हवेत स्वर्गीय मृदगंध, फुलतो सृष्टीचा मनपिसारा, फुलतो सृष्टीचा मनपिसारा, पहिल्या मृगाचे आगमन औचित वसुंधरा गंधित होते तहानलेली, पहिल्या मृगाचे आगमन औचित वसुंधरा गंधित होते तहानलेली, डोलती वाऱ्यावर तरुवेली शांत होई निसर्ग काहिली, डोलती वाऱ्यावर तरुवेली शांत होई निसर्ग काहिली, शांत होई निसर्ग काहिली. आणि अगदी खरं आहे की पहिला मृगाचा जेव्हा पाऊस येतो तो औचित येतो, न सांगता येतो, आणि सगळी वसुंधरा जी आहे ती गंधित होऊन जाते, जी तहानलेली असते, आणि निसर्गाची काहिली सुद्धा शांत होते. तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिले, सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून की सरता उन्हाळा पाऊस आला गर्मीचा जोर थोडा कमी झाला, सरता उन्हाळा पाऊस आला गर्मीचा जोर थोडा कमी झाला, सुखावली बघा धरणी माता, सुखावली बघा धरणी माता, शेतकऱ्यांना मिळे नवी दिशा, शेतकऱ्यांना मिळे नवी दिशा, निसर्गाचा बघा हा खेळ सारा, निसर्गाचा बघा हा खेळ सारा, मनास मिळे आनंद सारा, मनास मिळे आनंद सारा. सर शेवटी असं लिहित आहेत की पाऊस पडता अंगावरती निसर्गाला येई जणू नवभरती, पाऊस पडता अंगावरती निसर्गाला येई जणू नवी भरती, निसर्गाला येई जणू नवी भरती. वाह वाह, आणि खरंय की जेव्हा पाऊस येतो तेव्हा असं वाटतं की निसर्गाला नवी भरती आलेली आहे, अवघा निसर्ग हिरवा गार होऊन जातो, एवढी जादू या पहिल्या पावसाची असते. आणि त्यामुळंच या पहिल्या पावसाला खूप महत्व, जी झाडं वेली पानं फुलं अगदी निस्तेज झालेली असतात ती पावसाच्या एका शिडकाव्याने खूप अगदी उल्हासित होतात, ताजी तवानी होतात, टवटवीत होतात आणि हिरवीगार अशी दिसू लागतात. सरांची ही अप्रतिम अशी रचना. आणि याबरोबरच पुढच्या पण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ राजेश्री सुहास जाधव मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ राजेश्री सुहास जाधव मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय, तो पहिला पाऊस सुखवी माझ्या मनाला मृदा झाली सुगंधित चैतन्य गवसले चराचराला. वाह, तो पहिला पाऊस सुखवी माझ्या मनाला मृदा झाली सुगंधित चैतन्य गवसले चराचराला, त्या पावसाची ती पहिली सर झेलली मी अंगावर, त्या पावसाची ती पहिली सर झेलली मी अंगावर, शहारुणी गेले तन मन, शहारुणी गेले तन मन, मनास आला गहिवर, शहारुणी गेले तन मन, मनास आला गहिवर, मनास आला गहिवर. वाह, तर जेव्हा पावसाची पहिली सर अंगावर झेलली तेव्हा तन्मन शहारून गेलं, असा हा पाऊस जो मन प्रसन्न करतो, जो अंगावर शहारा आणतो,
जो मनाला मोहित करतो, जो अगदी नेत्र जे आहेत आपले ते प्रसन्न करतो. जेव्हा आपण हिरव्यागार सृष्टीकडे पाहतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, प्रसन्न वाटतं. खूप सुंदर आणि अप्रतिम भाव असलेली मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत महम्मदपूर यवतमाळ येथून. सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी महम्मदपूर यवतमाळ येथून लिहिलंय की पहिला पाऊस पडताना श्वासात ओल्या मातीचा सुगंध. पहिला पाऊस पडताना श्वासात ओल्या मातीचा सुगंध. बेधुंद होते मन सरसर त्या सरीत. बेधुंद होते मन सरसर त्या सरीत. नको आता कोणाचाही पायबंद. वाह, नको आता कोणाचाही पायबंद. नभात इंद्रधनुष्य सप्तरंगी. नभात इंद्रधनुष्य सप्तरंगी. मोर नाचे थुई थुई वनात.

या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौकल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडे इथून. सौकल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्हेकरवाडे इथून लिहिलंय की पहिला पाऊस येता मन हिरवे ओले चिंब, पहिला पाऊस येता मन हिरवे ओले चिंब, गालावर येते हसू काळ जात उठे प्रतिबिंब. क्या बात, गालावर येते हसू काळ जात उठे प्रतिबिंब, पावसात भिजताना अनोखा प्रीतीचा रंग, पावसात भिजताना अनोखा प्रीतीचा रंग, नव उल्हासाचे भरते वारे खरे तर अंग अंग, वारे खरे तर अंग अंग, पावसात भिजताना अनोखा प्रीतीचा रंग, नव उल्हासाचे भरते वारे खरे तर अंग अंग, असा हा पहिला पाऊस. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं की पहिला पाऊस येता मन हिरवे ओले चिंब, तर मन हिरवं आणि ओलचिंब होऊन जातं. पहिल्या पावसाला सुंदररित्या मॅडमने रेखाटलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की निळ्या भोर नभात काळे मेघ दाटून आले, निळ्या भोर नभात काळे मेघ दाटून आले, टपोऱ्या थेंबांनी पाऊस धारा बनून बरसू लागले, टपोऱ्या थेंबांनी पाऊस धारा बनून बरसू लागले, ग्रीष्माचा दाह सहन केलेल्या तप्त धरेला चिंब करत सुखावून गेले, पहिल्या पावसाने दरवळणारा तो मृदगंध मनाला मोहवून गेला, असं म्हणतात भरून राहिलेला पाऊस तनमन तृप्त करून गेला, असं म्हणतात भरून राहिलेला पाऊस तनमन तृप्त करून गेला, जणू ऋतू बदलाची चाहूल देत मनसोक्त सणा शिंपडून गेला. वाह, जणू ऋतू बदलाची चाहूल देत मनसोक्त सणा शिंपडून गेला, आणि निसर्गाच्या या अनमोल भेटीने, आणि निसर्गाच्या या अनमोल भेटीने चहूकडे गारवा पसरला, चहूकडे गारवा पसरला. वाह वाह, तर निळ्या भोर नभात काळे मेघ दाटून आले, टपोऱ्या थेंबांनी पाऊस धरा बनून बरसू लागले, असा हा पाऊस. आणि मॅडमनी त्यांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये पहिल्या पावसाने दरवळणारा तो मृदगंध मनाला मोहवून गेला, अशा प्रकारचं अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सुलभा सत्रुवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सुलभा सत्रुवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की ग्रीष्माने पोळली अवनी मेघराजास अशी विनविते, ग्रीष्माने पोळली अवनी मेघराजास अशी विनविते, जन करीती पाणी पाणी मेघमल्हार हा अळविते. वा, ग्रीष्माने पोळली अवनी मेघराजास अशी विनविते, जन करीती पाणी पाणी मेघमल्हार हा अळविते, आला पहिला पाऊस मृदगंधाने भारला आसमंत, आला पहिला पाऊस मृदगंधाने भारला आसमंत, उघडली अत्तराची कुपी, उघडली अत्तराची कुपी, वरुण राज झाला कृपावंत, वरुण राज झाला कृपावंत, कृपावंत. वाह वाह, तर ग्रीष्माने पोळलेली अवनी आणि तिने मेघराजाला केलेली विनवणी, आलेला पहिला पाऊस आणि मृदगंधाने भारलेला आसमंत, खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे, सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिले. सर लिहित आहेत परभणी येथून की जीवनातील पहिला पाऊस प्रत्येकासाठी खास असतो, जीवनातील पहिला पाऊस प्रत्येकासाठी खास असतो, जेव्हा होते त्याची आठवण, जेव्हा होते त्याची आठवण हळूच चेहऱ्यावर हसू आणतो, जेव्हा होते त्याची आठवण हळूच चेहऱ्यावर हसू आणतो, हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून, हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून काय झाले कोणीतरी विचारतो, हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून काय झाले कोणीतरी विचारतो, पहिल्या पावसाच्या आठवणी, पहिल्या पावसाच्या आठवणीत परत एकदा मी भिजवून घेतो, पहिल्या पावसाच्या आठवणीत परत एकदा मी भिजवून घेतो, परत एकदा मी भिजवून घेतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच की जीवनातला पहिला पाऊस हा खूप खास असतो, आणि त्याची आठवण झाली की चेहऱ्यावर हसू येतं हे मात्र नक्की खरं आहे. कारण हसरा चेहरा बघून कोणीतरी बाजूचा विचारतो काय झालं,
आणि आपण पुन्हा एकदा त्या आठवणींना आठवतो आणि

पुन्हा एकदा असा साला भिजवून घेतो तर असा हा सुंदर पहिला पाऊस, नाही का श्रोते हो, अप्रतिम सुंदर असा पहिला पाऊस सरांनी रेखाटला होता. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये पुष्पा गोपाल उपाध्ये मॅडम लिहित आहेत आर्यवर्त सिडको नाशिकेतून. पुष्पा गोपाल उपाध्ये आर्यवर्त सिडको नाशिकेतून मॅडमनी लिहिलंय, बरसला पाऊस पहिला सळसळत्या काव्य सरिता. बरसला पाऊस पहिला सळसळल्या काव्य सरिता, पेरिले शब्द कवींनी आता पिकविण्यास कविता. क्या बात आहे. बरसला पाऊस पहिला सळसळल्या काव्य सरिता, पेरिले शब्द कवींनी आता पिकविण्यास कविता. छंद वृत्तांच्या वाद्यात शब्दांनी फेर धरिता, छंद वृत्तांच्या वाद्यात शब्दांनी फेर धरिता. सैराट पावसा संगे, सैराट पावसा संगे सज्ज भिजण्यास कविता, सज्ज भिजण्यास कविता. वाह वाह वाह. आणि खरंय की पाऊस पडला की कवींसाठी मेजवानी असते. जसं की मॅडमनी लिहिलंय की छंद वृत्तांच्या वाद्यात शब्दांनी फेर धरिता, सैराट पावसा संगे सज्ज भिजण्यास कविता. फक्त आपण भिजत नाही, आपले शब्द सुद्धा भिजतात, आपल्या कविता सुद्धा भिजतात. आणि या भिजलेल्या कवितांचं खूप अप्रतिम आणि सुंदर असं वर्णन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि सरसर बरस या शीर्षकाखालील पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये सौ शीतल ईशी मॅडम लिहित आहेत जामनगर गुजरात येथून. सौ शीतल ईशी मॅडम यांनी जामनगर गुजरात येथून लिहिलंय, मनस्वी कलाकार या नावाने मॅडम लिहितात. आणि मॅडमनी लिहिलंय की ओसाड भूमी करपली दिनकराने सर्व शृंगार लुटला क्रूरतेने, ओसाड भूमी करपली दिनकराने सर्व शृंगार लुटला क्रूरतेने. आता तरी भर ओंजळ तुझ्या कराने, आता तरी भर ओंजळ तुझ्या कराने, सरसर बरस ना पावसा तू बरस, सरसर बरस ना पावसा तू बरस. शेतकऱ्याने लावली पहा आस त्याच्या गळ्यात दुष्काळाचा फास, शेतकऱ्याने लावली पहा आस त्याच्या गळ्यात दुष्काळाचा फास. आता तरी बरसण्याच्या कामाला लागना, आता तरी बरसण्याच्या कामाला लागना, सरसर बरस ना पावसा, सरसर बरस ना पावसा तू बरस. वा, तर लवकर ये अशी अळवणी करणारी मॅडमची ही अप्रतिम अशी रचना होती की ओसाड भूमी ही दिनकराने करपवून टाकलेली आहे, त्या धरतीचा पूर्ण शृंगार क्रूरतेने लुटलाय. तू ये, तू बरस आणि तू हिरवीगार करून टाक. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: अपने आप को देखें एंड प्रिपेयर माई सेल्फ फॉर टुडे। आज सारा दिन में बातें आएंगी, लोग कुछ कुछ ऐसा करेंगे या कहेंगे विच विल नॉट बी अकॉर्डिंग टू द वे आई वॉन्ट देम टू बी। आज सारा दिन अवेयरनेस एंड चेकिंग, कौन ज्यादा पावरफुल है, बातें, सिचुएशंस और मी, किसका प्रभाव किस पर पड़ता है। आज सारा दिन सिर्फ चेकिंग, बात आई बात गई, मुझ पर उसका कितना प्रभाव पड़ा। दिस इज माई चेकिंग फॉर टुडे।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये किशोर वसंतराव इंगोले सरांनी यवतमाळ येथून लिहिले। किशोर वसंतराव इंगोले सर लिहितात यवतमाळ येथून। बेडूक बुवा बेडूक बुवा बेडूक बुवा बेडूक बुवा बेडूक बुवा बेडूक बुवा, गटारात तुम्ही राहता, डराव डराव करीत तुम्ही शेरखान बनता, डराव डराव करीत तुम्ही शेरखान बनता, मृग नक्षत्राची तुम्ही वाट अशी बघता। वाह, मृग नक्षत्राची तुम्ही वाट अशी बघता, बेडूक बुवा गटारात तुम्ही राहता। तर आपल्याला माहित आहे की मृग नक्षत्र आलं की बेडकांचा जो आवाज आहे तो वाढायला लागतो। जणू काही ती बेडक मृग नक्षत्राची वाट पाहत आहे। त्या अनुषंगानाची सुंदर अशी सणांची रचना आणि पुढच्या एका रचनेमध्ये काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की पहिल्या पावसाच्या रिमझिम बरसल्या धारा, पहिल्या पावसाच्या रिमझिम बरसल्या धारा, टपोरे थेंब थेंब अन पाना पानात लपला वारा। वाह, टपोरे थेंब थेंब अन पाना पानात लपला वारा, टपटप पानात वाजती थेंब बरसल्या सरींचे जलतरंग, टपटप पानात वाजती थेंब बरसल्या सरींचे जलतरंग, ओंजळीत घेऊन झेलताना मनात उमटून आले सप्तरंग, ओंजळीत घेऊन झेलताना मनात उमटून आले सप्तरंग, मनात उमटून आलेले सप्तरंग। वाह, तर ओंजळीत घेऊन झेलताना मनात उमटून आले सप्तरंग, तर मनात सप्तरंग उमटले जेव्हा ओंजळीमध्ये त्या सरींना झेललं। खूप अप्रतिम सुंदर पाना पानात लपलेला वारा मॅडमच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौरेखा प्रदीप तांबे मॅडम लिहित आहेत वडोदरा बडोदा इथून। सौरेखा प्रदीप तांबे मॅडम वडोदरा बडोदा इथून लिहित आहेत की कुंद वातावरणात बरसतो आवडता पहिला पाऊस, कुंद वातावरणात बरसतो आवडता पहिला पाऊस, मल्हार गात वाजत गाजत उजवतो धरतीची कूस। वाह, मल्हार गात वाजत गाजत उजवतो धरतीची कूस, पसरतो मोहक गंध मातीचा, पसरतो मोहक गंध मातीचा, वर्षावतनावर जलधारांचा दिसते चैतन्य सृष्टीत साऱ्या। वाह, आणि गाभारा भरतो मनाचा, आणि गाभारा भरतो मनाचा। आणि खरंय की कुंद वातावरणात पहिला पाऊस बरसतो आणि मल्हार गात वाजत गाजत तो जणू धरतीची कूस उजवतो। खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो। आणि पुढच्या एका रचनेमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी चोपनवाडीकर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय। नागनाथ पाटलोबा बडे सर लिहित आहेत चोपनवाडीकर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून की उन्हाळ्याचं कडक ऊन सहन करता करता थकून जाते काया, उन्हाळ्याचं कडक ऊन सहन करता करता थकून जाते काया, तेवढ्यात पहिल्या पावसाची चाहूल लागताच सर्वांना येते त्यांची माया। वा, तेवढ्यात पहिल्या पावसाची चाहूल लागताच सर्वांना येते त्याची माया, पण पहिला पाऊस कसा पडेल याचा नेम कुणालाच लागत नाही, पण पहिला पाऊस कसा पडेल याचा नेम कुणालाच लागत नाही, तरी त्याचा आनंद घेण्या सर्वांनाच त्याची लागलेली असते आती घाई, तरी त्याचा आनंद घेण्या सर्वांनाच त्याची लागलेली असते घाई, त्याची लागलेली असते घाई। वाह वाह, तर पहिला पाऊस जो उन्हाळ्याचं कडक ऊन सहन करताना आपल्याला यावासा वाटतो, पहिला पाऊस ज्याची चाहूल लागते त्यामुळे त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटतो, खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये अमोल साबळे सरांनी विंचूर तालुका व जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। अमोल साबळे सर लिहित आहेत विंचूर तालुका व जिल्हा सोलापूर येथून की रिमझिम पावसात हवी होती तुला माझी साथ, रिमझिम पावसात हवी होती तुला माझी साथ, सांगत होते डोळे तुझे मला इशाऱ्यानं भास, सांगत होते डोळे तुझे मला इशाऱ्याने भास, वाट माझी पाहत होतीस होता पडत पाऊस, वाट माझी पाहत होतीस होता पडत पाऊस, कासावीस जीव होता तुझा मी झालो सहवास, कासावीस जीव होता तुझा मी झालो सहवास, विजांचा कडकडाट आणि मिठीत सोडला श्वास, विजांचा कडकडाट आणि मिठीत सोडला श्वास, ओठांचा गोडवा गारवा झोंबला असा पहिला पाऊस, ओठांचा गोडवा गारवा झोंबला असा पहिला पाऊस, सोबतीनं तुझ्या मला मिळाला आठवणींचा प्रवास, सोबतीनं तुझ्या मला मिळाला आठवणींचा प्रवास, स्वप्न वेडी झाली कविता अमोल धुंद पावसात, स्वप्न वेडी झाली कविता अमोल धुंद पावसात। वाह वाह, तर रिमझिम पावसात तुला माझी साथ हवी होती असे तुझे डोळे इशाऱ्यानं सांगत होते, आणि तो कासावीस झालेला जीव, विजांचा कडकडाट आणि मिठीत सोडलेला श्वास, सरांचा हा अप्रतिम आणि सुंदर भाव व्यक्त करणारा हा श्वासांचा प्रवास सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये ज्योती गोळे मॅडम लिहित आहेत ज्योतिर्मयी या नावाने कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे येथून, ज्योती गोळे मॅडम यांनी ज्योतिर्मयी या नावाने कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे येथून लिहिले अनुभवलाय मी पहिला पाऊस या शीर्षकाखाली, की अनुभवलाय मी पहिला पाऊस छत्री सोबत नसताना, अनुभवलाय मी पहिला पाऊस छत्री सोबत नसताना, अनुभवलाय मी पहिला पाऊस छत्री सोबत असताना। वाह, अनुभवलाय मी पहिला पाऊस तू सोबत असताना, अनुभवलाय मी पहिला पाऊस तू सोबत नसताना, अनुभवलाय मी पहिला पाऊस तू सोबत नसताना, तू सोबत नसताना। आणि श्रोते हो, अनुभवलाय मी पहिला पाऊस या शीर्षकाखाली अतिशय कमी शब्दामध्ये खूप मोठे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती, की पहिला पाऊस छत्री सोबत नसतानाचा आणि छत्री सोबत असतानाचा, पहिला पाऊस तू सोबत असतानाचा आणि तू सोबत नसतानाचा, खूप गहिरं असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेमध्ये जयश्री किशोर वैरागर चिंचोली देहूरोड पुणे येथून मॅडम लिहित आहेत, जयश्री किशोर वैरागर मॅडम यांनी चिंचोली देहूरोड पुणे येथून मॅडमची सुंदर अशी रचना आहे, मॅडमनी लिहिलंय की पहिला पाऊस म्हणजे ओल्या मातीचा दरवळणारा सुगंध, पहिला पाऊस म्हणजे ओल्या मातीचा दरवळणारा सुगंध, पहिला पाऊस म्हणजे लहान ज्ञानचा आनंद। वाह, पहिला पाऊस म्हणजे लहान ज्ञानचा आनंद, पहिला पाऊस म्हणजे शेतकऱ्यांचा उत्साह, पहिला पाऊस म्हणजे आकाशातला गारवा, पहिला पाऊस म्हणजे आकाशातला गारवा, पहिला पाऊस म्हणजे गरम चहा भजीचा आस्वाद, पहिला पाऊस म्हणजे गरम चहा भजीचा आस्वाद, पहिला पाऊस म्हणजे प्रेम, पहिला पाऊस म्हणजे प्रेम, पहिला पाऊस म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच, पहिला पाऊस म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच, पहिला पाऊस म्हणजे सृष्टीने नवविवाहित वधूप्रमाणे नेसलेला हिरवागार शालू, पहिला पाऊस म्हणजे सृष्टीने नवविवाहित वधूप्रमाणे नेसलेला हिरवागार शालू। वाह वाह, तर पहिला पाऊस म्हणजे काय, अगदी बालपणाच्या आठवणी जाग्या करण्यापासून ते प्रेमाच्या प्रवासापासून ते शेतकऱ्यांच्या उत्साहापर्यंतचा हा पहिला पाऊस, अप्रतिम अशी ही रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून, प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले तसं पहिल्या पावसावर लिहायला खूप आहे. तसं पहिल्या पावसावर लिहायला खूप आहे. पहिला पाऊस म्हणजे तुझंच एक रूप आहे. क्या बात आहे. तसं पहिल्या पावसावर लिहायला खूप आहे. पहिला पाऊस म्हणजे तुझंच एक रूप आहे. तुझंच एक रूप आहे. तुझ्या येण्याने मन कुशीत सुखावतं तसं. तुझ्या येण्याने मन कुशीत सुखावत तसं पहिल्या पावसातही कुठे छाया कुठे धूप आहे. पहिल्या पावसातही कुठे छाया कुठे धूप आहे. वाह वाह. तर पहिल्या पावसाबद्दल लिहायला खूप आहे. आणि पहिला पाऊस म्हणजे तुझं एक रूप आहे. तर पहिल्या पावसाला त्याचं रूप देऊन त्याच्या कुशीत सुखावणारं मन या रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सौनेहा रवींद्र रानाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. सौनेहा रवींद्र रानाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले की आठवणीत असतो प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला पाऊस. आठवणीत असतो प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला पाऊस. जरी असो वा नसो पावसात ओले चिंब भिजण्याची हौस. जरी असो वा नसो पावसात ओले चिंब भिजण्याची हौस. कधी एकास वा कधी युगुलास. कधी एकास वा कधी युगुलास. पाऊस पहिला भिजवणारा. कधी एकास वा कधी युगुलास. पाऊस पहिला भिजविणारा. कधी तुफान तर कधी भिरभिर. कधी तुफान तर कधी भिरभिर. अवखळ मनाला रिजविणारा. अवखळ मनाला रिजविणारा. वाह वाह. अवखळ मनाला रिझवणारा पाऊस. कधी एकास वा कधी युगुलास. भिजवणारा पाऊस. खूप अप्रतिम सुंदर असा पहिला पाऊस मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया. दत्ता मोरसकर सरांनी पिशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. दत्ता मोरसकर सर लिहित आहेत पिशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की सखा पहिला पाऊस वेळेवर येतो. सखा पहिला पाऊस वेळेवर येतो. मनातील गुज सांगून जातो. वाह. मनातील गुज सांगून जातो. मृदगंधाचा सुगंधी टिळा आपल्या भाळी लावून घेतो. मृदगंधाचा सुगंधी टिळा आपल्या भाळी लावून घेतो. वाह वाह. तर मृदगंधाचा टिळा भाळी लावून घेतो असा हा पहिला पाऊस. किती अप्रतिम अशी उपमा आहे ना श्रोते हो. की पहिला पाऊस येतो मनातलं गुज सांगून जातो आणि मृदगंधाचा सुगंधी टिळा आपल्याच भाळी लावून घेतो. खूप अप्रतिम अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ शरीयू कुलकर्णी मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे येथून. सौ शरीयू कुलकर्णी मॅडम यांनी चिंचवड पुणे येथून लिहिले. दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत. करून जातो तन्मनास खुश आणि थंड. देतो उल्हास आणि सर्वांनाच आनंद. वा. करून जातो तन्मनास खुश आणि थंड. देतो उल्हास आणि सर्वांनाच आनंद. पहिला पाऊस अवनीच्या आतुरतेचा. सुकलेल्या झाडांना हिरवाईचा गंध. पहिला पाऊस अवनीच्या आतुरतेचा. सुकलेल्या झाडांना हिरवाईचा गंध. पहिला पाऊस माझ्या मात्र आठवणीचा. पहिला पाऊस माझ्या मात्र आठवणीचा. छत्री आणि रंगीबिरंगी रेनकोटचा खास. पहिला पाऊस माझ्या मात्र आठवणीचा. छत्री आणि रंगीबेरंगी रेनकोटचा खास. अचानक तारंबळ उडवत भिजण्याचा सुद्धा. बळीराजास खुश होऊन लगबगीचा ध्यास. बळीराजास खुश होऊन लगबगीचा ध्यास. तर ही दुसरी चारोळी सुद्धा अप्रतिम होती. की पहिला पाऊस हा आठवणीतला आहे. छत्री रंगीबिरंगी रेनकोटचा खास आहे. खूप अप्रतिम होती. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय. सौ विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. काळ्या भोर आभाळातून पाऊस हळूच बरसतो. पानांच्या सळसळाटात हिरवागार निसर्ग गीत गातो. वाह. काळ्या भोर आभाळातून पाऊस हळूच बरसतो. पानांच्या सळसळाटात हिरवागार निसर्ग गीत गातो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की चिंब भिजलं मन माझं तुझ्या आठवणी सावरलं. थेंबामध्ये हरवलेलं प्रेम पावसाने परत आठवलं. थेंबामध्ये हरवलेलं प्रेम पावसाने परत आठवलं. पावसाने परत आठवलं. वाह वाह. आणि खरंच की हरवलेलं प्रेम जे पावसाच्या थेंबामध्ये परत आठवलं. खूपच अप्रतिम दोन्ही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात म्हणजेच दोन चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये मोहिनीराज होनसरांनी राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून लिहिले. मोहिनीराज होनसर लिहितायत राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून. आणि सरांनी पहिल्या चारोळीत लिहिले की मृग नक्षत्राची सुरुवात आला आनंदाने पहिला पाऊस. मृग नक्षत्राची सुरुवात आला आनंदाने पहिला पाऊस, ओशाळलेल्या मनालाही वाटतं ओलचिंब होण्याची करावी हाऊस. ओशाळलेल्या मनालाही वाटतं ओलचिंब होण्याची करावी हाऊस. आणि अगदी खरंय की मृग नक्षत्रामध्ये पहिल्या पावसाची आस असते आणि ओशाळलेल्या मनाला वाटतं की मनसोक्त भिजावं. दुसऱ्या चारोळीत सरलीत आहेत की पहिल्या पावसाने ही ओलीचिंब झाली काळी आई. पहिल्या पावसाने ही ओलीचिंब झाली काळी आई, कस्तुरीच्या सुगंध दरवळतो कोकिळाही आनंदाने गीत गाई. कस्तुरीचा सुगंध दरवळतो कोकिळाही आनंदाने गीत गाई, आनंदाने गीत गाई. तर खूपच अप्रतिम सुंदर भावस्पर्शी अशा या दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि श्रोते हो, आपण पहिल्या पावसाबद्दल बोलत होतो. पहिल्या पावसामध्ये आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्यांनी आपण चिंब झालेलो होतो. आणि या सुंदर पावसामध्ये चिंब होऊन बेधुंदपणे नाचताना या पहिल्या पावसाच्या चिंबाशा धारा या देहावर घेताना, या पावसाचे टपोरे असे थेंब ओंजळीमध्ये झेलताना, कळलंच नाही हो की शोची वेळ कशी संपली. पाहना घड्याळ मला केव्हाच खुणावतंय. ते म्हणतंय की तुझी वेळ संपली आहे आजच्या शो मधून जाण्याची. त्यामुळे श्रोते हो, तुमच्यासोबत सुंदर असा गप्पांचा प्रवास झाला, तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करते आल्या. आणि मला आशा आहे की आपले सर्व श्रोते सुद्धा अगदी या पावसामध्ये चिंब चिंब झाले असतील. परंतु आजच्या शोपुरती मला म्हणजे अर्जे कैलासला तुमची रजा घ्यावी लागणार आहे. पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी 1:30 तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आणि तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये मला मात्र रजा द्या. आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज आरजे कैलास सोबत. आनंदी राहा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं.
3: आय एम अ डिस्को डान्सर.
0: त्याच सोबत
4: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
5: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
6: शिवाजी की तलवार है, लावणी बेमिसाल है, टेक्नोलॉजी के साथ संस्कार है. मराठी करती स्वागत हर भाषा का, यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है. सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार श्रोते हो, रंग नवे या कार्यक्रमाच्या पुढील एपिसोड मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागील एपिसोड मध्ये आपण साहस या गुणाबद्दल चर्चा केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की साहसासाठी भीती आणि अज्ञान हे दोन मोठे शत्रू असतात. तर आज आपण चर्चा करणार आहोत अज्ञान या विषयाबद्दल. परंतु तुम्ही विचार करत असाल की आम्ही तर सर्व ज्ञानी आहोत, सुशिक्षित आहोत, आम्ही खूप पुस्तकं वाचलेली आहेत, जग पाहिलेलं आहे, आजकाल डिजिटल मीडियाद्वारे खूप काही आम्हाला समजत आहे, तर आम्हाला अज्ञान या विषयावर सांगायची काय गरज आहे? मित्रांनो, एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. एक मुलगा आहे आणि त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्यांनी 12वी केली, त्यानंतर MBBS केला, त्यानंतर MD झाला, एक छान डॉक्टर, नामांकित डॉक्टर झाला. आयुष्याची त्यांनी 25 वर्ष फक्त शिक्षणामध्ये घालवली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर फक्त 2 वर्षांमध्ये त्याचा घटस्फोट झाला, लग्नाचा डायव्होर्स झाला. तर हे का घडतं मित्रांनो? इतकं त्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे, इतका पैसा खर्च करून तो शिकलेला आहे, इतके त्यांनी कष्ट करून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, इतकी त्यांनी अभ्यास केलेला आहे, तरी तेवढं मेहनत करून प्राप्त झालेलं ज्ञान त्याला का उपयोगाला आलं नाही? तर याचा अर्थ हे आहे की जे ज्ञान आपल्याला लौकिक जगामध्ये भेटत आहे ते आपल्याला भीती, अशांती अथवा अज्ञान या गोष्टींपासून दूर करू शकत नाही. तर अजून एक काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो मी की आज जगाने खूप प्रगती केलेली आहे. आपण पाहत आहोत की 20व्या शतकात 21व्या शतकात इतकी प्रगती झाली जी मागच्या 2000 वर्षांमध्ये झाली नाही, आणि तुम्ही पाहता की मागच्या 20 वर्षांमध्ये जेवढी प्रगती झाली ती मागच्या 200 वर्षांमध्ये झाली नाही. तेवढंच काय तर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये जी प्रगती होणार आहे ती मागच्या 20 वर्षांमध्ये झालेली नसेल. अशा काही तंत्रज्ञान, अशा काही टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येणार आहेत जी की मागच्या 20 वर्षात कोणी पाहिलेली नसतील. तर सांगायचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की प्रगती खूप जोराने, खूप प्रगतीची गती खूप जोरात आहे. तेवढंच काय आपलं सरकार किती प्रयत्न करत आहे माणसाच्या जीवनातली अशांती, माणसाच्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं आणि शांती आणि सुख प्रत्येकाला प्राप्त व्हावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. प्रत्येक राजनीतीमधले असलेले राजनीतिज्ञ जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. तेवढंच काय तर आपले जे सायंटिस्ट आहेत, जे आपलं सायन्स आहे, तेही खूप तंत्रज्ञान प्रगत करत आहे जेणेकरून माणसाच्या जीवनामध्ये सुखसोयी वाढून माणसाच्या जीवनात शांती आणि सुख येईल. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था आहेत, NGOs आहेत, समाज सुधारक आहेत, समाजसेवक आहेत, तेही आपापल्या परीने समाजामध्ये शांती आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तुम्ही पाहत आहात की एकाकडे समाज सुधारक, दुसरीकडे जे सायंटिस्ट आहेत, तिसरीकडे लोकनेते आहेत, राजनेते आहेत, सरकार आहे, प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. आज खूप मोठमोठे प्रोजेक्ट, कधी न भूत न भविष्यंती प्रोजेक्ट आज मानवाने हाती घेतले आहेत. अंतरिक्षामध्ये देखील अनेक प्रयोग चालू आहेत आणि समुद्राच्या खाली देखील अनेक प्रयोग चालू आहेत. तर मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एवढ्या अनेक स्तरांवर इतकी प्रगती होत आहे तर आपल्या जीवनामध्ये सुख वाढत आहे की दुःख वाढत आहे? आपण जर का तुलनात्मक रीतीने विचार केला तर लहानपणीपेक्षा तुमच्या लहानपणामध्ये जेवढं सुख होतं, जेवढा आनंद तुमच्या जीवनामध्ये होता, तो आनंद, तो सुख तुम्ही आता अनुभव करताय का? मागच्या 10 वर्षापूर्वी तुम्ही जितके समाधानी होता तेवढे समाधानी तुम्ही आज आहात का? निश्चितच सर्वांचं उत्तर नाही असंच येणार आहे. हो, प्रत्येक जण सांगत आहे की दुःख वाढत चाललंय आणि सुख कमी होत चाललंय, अशांती वाढत चालली आहे, शांती कमी होत चालली आहे, आनंद कमी होत चाललाय. तर मला हे विचारायचं आहे की इतकं काही तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, इतकं काही सगळीकडे विकास होत आहे, आपण इतकं शिक्षण घेतलंय, एवढं सर्व होऊन सुद्धा काय चुकतंय मानवाचं, कुठं चुकतंय? त्याचं एकच कारण आहे मित्रांनो, ध्यान देऊन ऐकत असणार तुम्ही, त्याचं एकच कारण आहे की आपण आपले जितक्याही प्रगती केल्या त्या एका असत्याच्या आधारावर आपण प्रगती केली, त्यामुळे त्या सर्व तंत्रज्ञानाचा, त्या सर्व प्रयत्नांना यश येत नाहीये मित्रांनो. आणि ती जी
ते जे अशांतीचं कारण आहे किंवा ते जे असत्य ज्याच्याबद्दल मी आता बोललो ते असत्य आहे की मी एक देह आहे, मी एक शरीर आहे. या एका असत्याच्या आधारावर सर्व काही होत आहे. शिक्षण शरीराच्या निर्वाहासाठी होत आहे, जे पण सुखसोयी होत आहेत ते शरीरासाठी होत आहेत, जे पण तंत्रज्ञान निर्माण केलं जाते ते शरीरासाठी केलं जात आहे, जी काही समाजसेवा होत आहे ती मानसिक स्तरावर कमी परंतु शारीरिक स्तरावर जास्त होत आहे. तर जे काही प्रयत्न होत आहेत सुखशांतीसाठी ते भौतिक पातळीवर होत असल्यामुळे अभौतिक पातळी अर्थात मानसिक पातळी आत्मिक पातळीवर ती शांती तो आनंद निर्माणच होत नाहीये, तो प्राप्तच होत नाहीये. मित्रांनो, आहे की नाही कमालाची गोष्ट? तर निश्चितपणे मी हा एक अवघड असा विषय तुम्हाला सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि मला वाटतं की मी तुम्हाला बोर करत नाहीये. जर का तुम्ही थोडे बोर झाला असाल, थोडं जड वाटत असेल हे सगळं ऐकायला, तर चला मित्रांनो आपण या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये एक प्रसन्न असं एक आनंदमयी असं एनर्जेटिक गीत ऐकूया आणि गीतानंतर पुन्हा भेटूया.

तर श्रोते हो, तुम्ही हे सुंदर असं गीत ऐकलंच असेल आणि त्याचा आनंद घेतला असेल. तर आपली चर्चा चालू होती की एका असत्यावर, एका सत्याच्या आधारावर सर्व जग चालत आहे. या जगाचं जे काही चालू आहे ते एका असत्यावर आधारित असल्यामुळे आपल्याला सत्य ज्ञान, सत्य आनंद, सत्य सुख, सत्य शक्तीचा अनुभवच होत नाहीये. जी काही शक्ती, जी काही ज्ञान, जे काही आपल्याला अनुभवते ते सर्व भौतिक पातळीवर आहे. खूप कमी लोक या जगात आहेत जे या अभौतिकतेच्या भ्रमाच्या पलीकडे जाऊ शकले आहेत आणि सत्याला समजू शकलेले आहेत. आणि मित्रांनो, फक्त सत्याला समजणं एवढ्यापर्यंतच हा विषय राहत नाही, तर त्या सत्याला जगणं हा पण एक खूप महत्वाचा विषय आणि एक आव्हानाची गोष्ट आहे. आपण तेवढ्या दूर जाणार नाही आज, तर आपण फक्त बोलत होतो की हे असत्य काय आहे. तर हे असत्य आहे की स्वतःला देह समजणं. मी देह आहे हे एक असत्य आहे. हो, हे असत्य आहे. तुम्ही या देहाला स्पर्श करू शकता, या देहाला तुम्ही पाहू शकता, देहाचा अनुभव करू शकता, या देहाद्वारे कार्य करू शकता, परंतु हे असत्य आहे. मी असं म्हणत नाहीये की जे सगळं काही दिसत आहे झुटी माया, झुटी काया, झुटा संसार, त्याचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे मित्रांनो. परंतु मी तुम्हाला सांगत आहे की सत्याचे दोन प्रकार असतात. एक असतं ऍब्सोल्यूट ट्रुथ आणि एक असतं रिलेटिव्ह ट्रुथ. मित्रांनो, एक आहे पूर्ण सत्य आणि दुसरं आहे अर्ध सत्य, जे की तात्पुरतं असतं. रिलेटिव्ह ट्रुथ म्हणजे सध्याच्या परिस्थितीच्या अनुरूप असणारं जे सत्यता आहे त्याला रिलेटिव्ह ट्रुथ असं म्हटलं जातं. ते आहे, हो देह आहे, देह दिसतोय, परंतु ते पूर्ण सत्य नाही. त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट ट्रुथ. हा देह आहे आणि त्यालाच आपण पूर्ण सत्य समजतो, हे आहे रिलेटिव्ह ट्रुथ. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत या रिलेटिव्ह ट्रुथ अर्ध सत्यामध्ये जगत आलेलो आहोत. तर मग मी कोण आहे किंवा तुम्ही कोण आहात? एका परीने आपण पाहिलं तर हा देह, या देहाशी संबंधित कुठलीही गोष्ट शाश्वत नाहीये आणि सत्य हे शाश्वत असतं. मित्रांनो, सत्याचं सर्वात मोठं लक्षण काही असेल तर ते शाश्वत असतं, अविनाशी असतं, कधीही नष्ट न होणार असतं. तर पहा, नाव, आपलं नाव किती वर्ष राहणार आहे? आज ना उद्या नष्ट होतच ना. इतिहास जमा होतो, इतिहास जमा झाल्यावर इतिहासातून पण ते नाहीच होऊन जातं. हा देह किती दिवस राहणार आहे? तुम्ही ज्या पदवीवर आहात ती पदवी कुठली असो, तुम्ही एक उच्च अधिकारी असू शकता, तुम्ही कलेक्टर असू शकता, तुम्ही राज्यस्तरीय कुठले नेते असू शकता, तुम्ही देशपाल प्रधानमंत्री असू शकता, एखादा राजा असू शकता, ती पदवी कुठलीही असो पण ती तात्पुरती आहे. आणि अशा तात्पुरत्या पदवीचा इतका अभिमान का? किती आपल्याला अहंकार असतो ना त्या पदवीचा. तर या तात्पुरत्या गोष्टींमध्ये आपण इतकं अडकलेलो आहोत ना, त्यामुळे जे शाश्वत आहे, जे सदाकालसाठी आहे, त्या गोष्टींकडे आपलं लक्षच नाही राहिलं. आणि हा, या अज्ञानातूनच भीतीची उत्पत्ती होते. थोडं जड होते का? चला पुन्हा थोडं लाईट होऊया, एक सुंदरसं गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर पुन्हा भेटूया.

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। मागच्या भावाकघात आपण त्यांचा हजरजबाबीपणा पाहिला, स्त्रियांच्या बद्दलचा, त्यातल्या त्यात पतित स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन याबद्दल आपण माहिती घेतली। आणि आता ह्या अमेरिका इंग्लंडच्या प्रवासात त्यांची वाटचाल अजून कशी चालू आहे हे आपण काही भाग पाहणार आहोत। पुनश्च रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणार आहे माझे मायबाप श्रोते हो, आपण ह्या जीवन प्रवासाला, या आनंद यात्रेतल्या आणि त्यातल्या त्यात अमेरिका इंग्लंड या देशातल्या त्यांच्या कार्याच्या दृष्टीने पुढे पाहणार आहोत। भारतात बेलूर आश्रमात मठात अशीच मनोरंजक घटना घडली। मठात स्वामीजींचे एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या महाग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे वाचन चालू होते। थोड्याच दिवसात त्यांनी 10 खंड काढले वाचले। 11व्या खंडाचे वाचन सुरू असतानाच स्वामीजींचे शिष्य संस्कृत पंडित श्री शरदचंद्र चक्रवर्ती तेथे आले। हा भारतातला प्रसंग सांगतोय मी, अशा जसा अमेरिकेत घडला तसा इंग्लंडमध्ये घडला तसा। आणि श्री शरदचंद्र चक्रवर्ती ग्रंथ पाहून त्यांना म्हणाले, एखादी व्यक्ती आयुष्यभर हे ग्रंथ वाचत बसली तरी ते पूर्ण होणे अतिशय कठीण आहे। त्यावर स्वामीजी शांतपणाने म्हणाले, अरे असे काय बोलतोय, माझे तर यातील 10 खंड वाचूनही झाले, 11व्या खंडाचे वाचन सुरू आहे। खंड म्हणजे फार मोठा ग्रंथराज, रामायण महाभारताच्या दुप्पट तिप्पट जाडीचा। 2-3 दिवसात तोही वाचून पूर्ण होईल, चक्रवर्तींचा याच्यावर विश्वासच बसेना। तेने कसं शक्य आहे? त्यावर स्वामीजी त्यास विनयाने म्हणाले, 10व्या खंडातील 10 खंडातील कोणत्याही बाबीवर तू मला प्रश्न विचारू शकतोस। त्यानुसार शिष्यानेही त्यांना काही प्रश्न विचारले, त्या सर्व प्रश्नांची अत्यंत तपशीलवार खुलासेवार त्यांनी उत्तरं दिली। एवढंच नाही तर कुठे कुठे पृष्ठक्रमांक म्हणजे पानाचा क्रमांक सहित त्यातील उदाहरणेही त्यांनी म्हणून दाखवली। थक्क झालेला शिष्य म्हणाला, ही गोष्ट मानवी शक्तीच्या पलीकडची आहे, परंतु हे सर्व ब्रह्मचर्य व मनाच्या एकाग्रतेमुळे साध्य होऊ शकतं असं स्वामीजींनी त्याच्यावर सांगितलं। मी तुम्हाला मागेच्याच भागात बोललो की स्वामीजींची वाचन शक्ती किती अपाट होती, आणि त्याचबरोबर मी सांगितलं की एकदा माहिती वाचली की त्यांच्या मेंदूत ती लॉक व्हायची, कुलूप बंद व्हायची, थोडक्यात फोटोग्राफी मेमरी होती त्यांची। कॅमेरा मग तो मोबाईलचा का असेना, क्षणार्धात समोरील दृश्य तपशीलवार अचूक टिपतो, तसंच स्वामीजींची एकच एकाग्र नजर पुस्तकाच्या पानावरून फिरताच ते संपूर्ण पान त्यांच्या मेंदूच्या पटलावर कायमचं नोंदलं जातं. सर विश्वेश्वरय्या पहिले भारतरत्न यांची माहिती मी तुम्हाला दिलेलीच होती. हे दोन प्रसंगानंतर आपण परत पुढच्या भागाकडे जाऊ. सर्व धर्म परिषदेतील व्याख्यानंतर एका रात्रीत संपूर्ण अमेरिकेत स्वामीजी प्रसिद्ध झाले. त्यांना मोठ्या सन्मानाने एका धनिकाने आपल्या राजप्रसादासारख्या भव्य माळी नेले. तेथे सर्वच भौतिक सुखे हात जोडून होती. मऊशार गादी, त्याच्यापेक्षा मऊशार उशा, त्याच्यावर मुलायमाशी रजई, सगळीकडे स्वच्छता टापटीप, तिथल्या वैभव संपन्न विलासात स्वामीजींनी अत्यंत तीव्रतेने आपल्या मायभूमीची आठवण आली. बघा, एखादा सामान्य असता तर लागलीच त्या गादीवर बसला असता, लागलीच ते पांघरुण अंगावर घेऊन पाहिलं असतं, लागली त्या सगळ्या गोष्टीचा उपभोग त्याने घ्यायला सुरुवात केली असती. पण स्वामीजी हे सामान्याच्या पलीकडचे होते. त्यावेळेला हे सगळं विलास हे सुख पाहून त्यांच्या मनात काय आलं तर आपली मातृभूमी, आपल्या मातृभूमीतलं दैन्य, दारिद्र्य, दुःखाने पिचलेल्या सर्वसामान्य देशवासियांची त्यांना आठवण अधिकच बैचेन करून सोडत होती. आणि परिणामी अश्रू डोळ्यातून केव्हा अनिवार्यपणे वाहू लागले हे त्यांना देखील कळलं नाही. हे ऐश्वर, हा मान सन्मान, हा आराम, हे सारं त्यांना असह्य झालं. पलंगावरची मऊशार गादी व मुलायम रग काट्यासारखा बोचू लागला. परिणामी पलंग गाद्या गिरद्या सोडून चक्क फरशीवर अश्रू ढाळत सारी रात्र त्यांनी व्यतीत केली. मुखातून जगन मातेची प्रार्थना अखंडपणे चालू होती. हे माते, माझा देश दारिद्र्यात अत्यंत शोचनीय स्थितीत पडलेला आहे. अशा वेळी मी या मान सन्मानाची कल्पना तरी कशी करू शकेल. मुठभर अन्नासाठी आमची लक्षावधी माणसं तळमळत आहेत, धडपडत आहेत, तर दुसरीकडे धनिक वैयक्तिक सुखासाठी आनंदासाठी लाखो रुपये पाण्यासारखे ओतून हे वैभव भोगत आहे. अशा स्थितीत भारतीय जनतेत कोण जागृती घडून आणेल? माझ्या पिढीत क्षुधित देशबांधवाच्या मुखात अन्नाचे किमान दोन घास तरी कोण घालेल? माते, त्यांची सेवा कशी करायची याचा मला मार्ग दाखव, याचा मला मार्ग दाखव, याचा मला मार्ग दाखव, असा संघर्ष त्यांच्या जगात याच्यात चालू होता. थोडक्यात, अमेरिकेमध्ये का इंग्लंडमध्ये असो, वैभव असो, सुख असो, भौतिक प्रगती केवढी झालेली असो, स्वामीजींच्या मनात एकच विचार होता, माझा देश, माझी भूमी, माझी मातृभूमी, माझ्या देशवासियांची स्थिती, त्यांचं दारिद्र्य कसं दूर होईल, त्यांची अंधश्रद्धा कशी दूर होईल, त्यांच्या मुखात निदान दोन घास तशी कसे पडतील, ह्या सर्वाचा कल्लोळ होता. 27 सप्टेंबर 1893 समारोप प्रसंगी स्वामी विवेकानंदांचे विचार बघा. ख्रिस्ती माणसाला हिंदू व बौद्ध व्हायला नको, अथवा हिंदू व बौद्धालाही ख्रिश्चन बनण्याचं काहीच प्रयोजन नाही, कारण नाही. तर प्रत्येकाने स्वतःचं वैशिष्ट्य कायम राखूनच इतर धर्मातील सहभागाने त्या धर्माचे सार ग्रहण केले पाहिजे. त्यानुसारच संतुष्ट होऊन स्वतःच्या प्रकृतीनुसार वाढत गेलं. आणि याच ठिकाणी ते आपले विचार पुढे मांडतात. त्यांचा आशावाद किती प्रचंड आहे बघा, केवढी खात्री आहे त्यांना. जसं सावरकरांना न्यायालयाने शिक्षा ठोठवली की तुम्हाला 50 वर्षाचा तुरुंगवास, तर त्याच न्यायालयात सावरकर कडाडले 50 वर्ष तुमचं तुम्ही तरी राहणार आहात का या देशात तेवढा काळ? म्हणजे आपणाला 50 वर्ष नव्हे तर नजीकच्या काळातच देश स्वतंत्र होणार याची त्यांना खात्री होती आणि तसंच घडलं. त्यांचा आशावाद बघा. या सर्व धर्म परिषदेने जगाच्या निर्देशनास दृष्टीस काही आणलं असेल तर ते हेच.

जन्म झाला आहे. हा एवढा भक्कम पुरावा असूनही आपण आपलाच धर्म शेवटपर्यंत जिवंत राहून इतर सर्व धर्म नष्ट होतील, नामशेष होतील असं मनोरथ जर कोणी रचत असेल तर त्या अभाग्याची किवच केली पाहिजे. त्या बापड्याला मी अगदी स्पष्ट शब्दात समजून सांगतो, त्याच्यासारख्या लोकांनी किती अडथळे आणले तरी त्या सर्व अडथळ्यांना न जुमानता धर्माधर्माच्या ध्वजावर लवकरच लिहिलं जाईल, संघर्ष नको, परस्पर सहकार्य हवे. आत्मसात करा, विनाश करू नका. काय लिहिलेलं सांगताय ते? संघर्ष नको, सहकार्य हवे. आणि हे सर्वांनीच आत्मसात करा, विनाश करू नका, कलह नको, मैत्री हवी. अशांतता नको, शांती हवी. सुख नको, स्वास्थ्य हवं. असा त्यांचा तो दृढ विश्वास होता. 4 जुलै 1883 ते डिसेंबर 1876 सुमारे 3.5 वर्षाचं अमेरिका इंग्लंडमध्ये स्वामीजींचं वास्तव्य होतं. या कालखंडात 10 सप्टेंबर 1895, 5 डिसेंबर 1895, 15 एप्रिल 1896 आणि मे अखेर अशा 3 भेटी स्वामीजींनी इंग्लंडला दिल्या. 22 ऑक्टोबर 1895 पिकॅडिली सभागृह 1000 श्रोते हजर होते. पत्रकारांसमोर स्वामीजींनी आत्मज्ञान या विषयावर आपले विचार मांडायला सुरुवात केली. स्वामीजी तर एक शक्तिशाली वक्ता होते. इंग्लंडची कारखानदारी, इंग्लंडची उद्यमशीलता, इंग्लंडची शास्त्रीय शोधातील प्रगती आणि बुद्ध येशू ख्रिस्त यांच्या उक्ती, निर्भीडता याची कठोर चर्चा त्यांनी केली. आणि मानव जातीचं हित कशात आहे, इंग्लंडची समृद्धी रक्तपिपासू युद्धवृत्तीतून आलेली आहे. अन्य धर्माबद्दल त्यांची असहिष्णुता याच्यावर त्यांनी तीव्र टीका प्रहार केला. या साऱ्या पोकळ आवडंबरावर गरीब हिंदू कधीच भुलणार नाहीत हेही त्यांनी ठणकावून सांगितलं. सर्व धर्म, सर्व संप्रदाय, सर्व पंथ आपले स्वातंत्र्य कायम ठेवून वेदांताचा उदार ज्ञान निधी आत्मसात करू शकतात. आमच्या वेदांतांनी जे प्रचंड ज्ञान दिलेलं आहे त्याची अनुभूती घेऊ शकतात. यावर विश्वास ठेवा. माझ्या दिव्य चक्षुंना म्हणजे माझ्या डोळ्यांना समस्त पाश्चात्य जग एका ज्वालामुखीवर वसलेलं आहे. केव्हाही त्याचा भडका उडेल, संपूर्ण नाश होईल. सावध न झाला तर येत्या 50 वर्षात तुमचा विनाश अटळ आहे, अटळ आहे, अटळ आहे. पहा स्वामीजींची दूरदृष्टी. आजही आपण पाहतोय जगाने, त्यातल्या त्यात अमेरिका, रशिया, चीन, कोरिया या देशांनी प्रचंड वैज्ञानिक प्रगती केलेली आहे, परंतु स्वास्थ्य, मनशांती ही त्यांना शोधण्यासाठी भारतीय तत्वज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो. याच प्रवासात 27 वर्षीय मार्गारेट नोबेल प्रेमभंगाने खचलेली, मानसिक संतुलन गमावलेली तिची आणि स्वामीजींची भेट झाली. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने, विचारांनी ती खूप प्रभावित झाली. स्वामीजींचं एकच वाक्य तिच्या मनाचं ठाव घेऊन गेलं, आम्ही ना दुःखाच्या शोधात ना आम्ही सुखाच्या शोधात, आम्ही ना दुःखाच्या शोधात ना आम्ही सुखाच्या शोधात, आम्ही शोध करतोय फक्त मुक्तीचा, आम्ही शोध करतोय फक्त मुक्तीचा. तिची स्वामीजींच्या सर्व व्याख्यानांना आवर्जून उपस्थिती असे. 1 महिन्यानंतर तिनं स्वामीजींचा गुरु म्हणून

स्वीकार केला आणि स्वामीजींनी तिचं नामकरण केलं भगिनी निवेदिता. मी तुम्हाला सांगितलं की तीन पुस्तकं या सिरीजमधली. एक पुस्तक आहे दोन डोळे शेजारी शेजारी, त्यांचे गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता. दुसरं पुस्तक आहे बिंब प्रतिबिंब, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. आणि तिसरं पुस्तक आहे संन्याशाची सावली, संन्यासी स्वामी विवेकानंद आणि त्यांची सावली भगिनी निवेदिता. बघा, एक पाश्चिमात्य स्त्री तरुणी स्वामीजींच्या व्याख्यानांना येते काय, तिचं हरवलेलं मन स्वास्थ्य तिला लाभतं काय आणि गुरु म्हणून तिचा ती स्वीकार करते काय, एवढंच नव्हे तर आपला देश, आपली मातृभूमी, आपला परिवार, आपली माणसं, आपलं नातं सगळं सगळं सोडून भारतासारख्या खंडप्राय देशात येते आणि स्वामीजींच्या पाठीमागे सावलीसारखी उभी राहते. जशी माणसाची सावली माणसाला सोडत नाही, तसंच भगिनी निवेदितांनी शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या स्वामीजींची साथ सोडली नाही, स्वामीजींच्या विचाराची साथ सोडली नाही आणि भारतातच ती कार्य करत राहिली. आणि आजही निवेदितेच्या नावाने संघ परिवाराच्या बँका आहेत, पतपेढ्या आहेत, अगदी पिंपरीला सुद्धा आहे, पुण्यात सुद्धा आहे. भारतात तिने सर्वस्वाने स्वामीजीच्या कार्यात स्वतःला झोकवून दिलं. मी जे ग्रंथांची नावं सांगितली त्याचे लेखक होते चंद्रकांत खोत. स्वामीजींनी हा संदेश नुसत्या शब्दांच्या अवडंबरात न कथिता प्रत्यक्ष कृतीतून वेळोवेळी ठिकठिकाणी व्यक्त केलाय. कुठला सिद्धांत? आम्ही ना दुःखाच्या शोधात ना सुखाच्या शोधात, आम्ही आहोत शांतीच्या शोधात, आम्ही आहोत मुक्तीच्या शोधात. बेलूर मठ उभारणीच्या काळात काही संथाल म्हणजे निम्न जातीचे, ज्याला आपण कनिष्ठ जात म्हणतो, अस्पृश्य जात म्हणतो, मजूर कामासाठी आलेले होते. त्यांची भोजनाची व्यवस्था स्वतः स्वामीजी बघत म्हणजे दुरून नाही बघत, स्वतः ते रांधत, स्वतः ते स्वयंपाक करत. आणि त्यांनी रांधलेलं नुसतं भोजन बनवणे नाही तर ते थाळ्यांमध्ये वाढणं, ती ताटं स्वतः नेऊन त्यांच्या पुढे ठेवणं, अगत्याने त्यांना वाढणं, तृप्त होईपर्यंत त्यांना भोजन करणं आणि त्यानंतरच स्वामीजी भोजन करीत, त्या दरिद्रही नारायणांच्या सेवेने एक आत्मिक अक्षय अमर स्वरूपाचं समाधान त्यांना प्राप्त होई. ज्या इंग्लंड इंग्रजांनी स्वामीजी बद्दलचा राग व्यक्त केला होता त्याच देशवासियांनी त्यांच्या स्वागतासाठी आपल्या अंतःकरणात नि विचारात एक प्रचंड उत्साह त्यांच्या अंतःकरणात आला आणि त्यांच्यासाठी त्यांनी स्वागतासाठी त्यांच्या चरणकमलांना खड्याचा स्पर्श होऊ नये म्हणून बिछायती अंथरल्या. इंग्लंड सोडताना ते म्हणतायत, मी निघून जाताच येथील कार्य ठप्प असे इंग्लंडवासियांना वाटते, पण मला मात्र तसे वाटत नाही. कारण माझा विश्वास माणसावर वस्तूवर नाही, माझा विश्वास प्रभू माझे एकमेव आश्रय भरोशाचं स्थान आहे. मी मात्र निमित्त आहे, माझेकडून कार्य करून घ्यायचंय म्हणून गुरुने पाठवलं, असं मार्गारेट नोबेल यांचं वाक्य आहे. सर्वात महत्वाचं भगिनी निवेदितेची ही प्रतिक्रिया होती, ती त्यांची पटशिष्या होती, कारण तिने स्वामीजींच्या बरोबरच इंग्लंड सोडला. आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की स्वामीजी आपलं कार्य आटोपून भारताकडे येण्यास निघणार आहेत. भारताकडे येण्यास निघताना एकाने खोचटपणे स्वामीजींना प्रश्न विचारलाच, काय स्वामीजी आता तुम्हाला ही प्रगतीने संपन्नतेने समृद्ध असलेली भूमी सोडताना वाईट वाटत असेल? त्याला स्वामीजींनी पटकन उत्तर दिलं, या ठिकाणी मी कसा राहिलो काय राहिलो 3.5 वर्ष ते मला माहिती आहे. माझा कणनकण शरीराचा आणि आयुष्याचा क्षणनक्षण माझ्या देशाबद्दल, माझ्या मातृभूमीबद्दल, माझ्या देशबांधवाबद्दल विचार करत होता
आणि कधी नव्हे ती मला या भौतिक सुखातनं कधी सुटका होते आणि माझ्या देशाला मी कधी पोहोचतो याची तळमळ लागलेली आहे. बघा, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, परदेशात राहूनही सर्व भौतिक सुखांचा अनुभव पाहूनही आजही स्वामीजींचं मन आपल्या देशाकडे, आपल्या मायभूमीकडे, आपल्या देशवासियांकडे ओढ घेत होतं. ते भारतात कसे आले, त्यांचं देवदुर्लभ स्वागत कसं झालं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुनश्च तुम्हाला नम्र अभिवादन करतो. अशीच मला साथ द्या आणि असंच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करा आणि त्यांचं घोषवाक्य मनात बिंबवा, आनंदी रहा, आनंद लुटा. पुनश्च तुम्हाला अभिवादन, धन्यवाद.